नमस्कार. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 15 जून 2026. श्रोते हो, सुप्रभात. सकाळचे 5:57 झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतायत. आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सुरेश वाडकर यांच्या आवाजातल्या भूपाळीनं कार्यक्रमाची सुरुवात. रचना आहे प्रवीण दवणे यांची, संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना होती प्रवीण दवणे यांची. आवाज होता सुरेश वाडकर यांचा. अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:21 झाली आहेत. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये आता संत शिवदास यांची रचना, विलासबुवा पाटील यांचं संगीत, आवाज आहे अजित कडकडे यांचा.

अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर कृषी वार्ता. यामध्ये आज ऐकूया कमी खर्चात हायड्रोफोनिक्स चारा निर्मिती याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये आज अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्री रोगतज्ञ

0: डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयीची माहिती लेखन आहे बापूराव आंधळे यांचं. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये सुप्रिया जोशी लिखित ललितबंध ऐकूया वळण. 7:25 दिलखुलास. 7:40 काही भावगीतं आपण ऐकू शकाल. 7:50 कार्यक्रम ऐकूया सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. 8:15 जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं योगाद्वारे जीवनशैलीशी संबंधित आजारांचं व्यवस्थापन याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकता. त्यानंतर कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीत ऐका आमच्या गीतबहार या कार्यक्रमात. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित. त्यानंतर मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 माझे जीवन गाणे यामध्ये आज अंजली साठे यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत. 11:00 रामचरित मानस गान. आज या कार्यक्रमाचा भाग 379 गायक आहेत हरिहरन, रचना संत तुलसीदास यांची, संगीत आहे सतीश भाटिया यांचं. 11:10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आमच्या सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:00 विविध भारतीचं प्रसारण. 5:30 ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. 6:00 लोकसंगीत. 6:35 साहित्य सौरभ यामध्ये आज वृषाली श्रीकांत यांच्याशी माझा साहित्य प्रवास या विषयावर अनुप्रिता भाले यांनी साधलेला संवाद. 7:30 माझं शेत माझं शिवार या शेतकरी बंधूंसाठीच्या कार्यक्रमात पेरू लागवड याविषयी माहिती. श्रोते हो, याशिवाय नेहमीच्याच वेळी अस्मिता वाहिनीचं प्रसारण आणि बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलत. 6:41:20 झाली आहेत. आता
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याविषयी माहिती. आज या माहितीचा 3रा आणि शेवटचा भाग.
2: मंडळी, हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती करत असताना तापमान नियंत्रणासाठी शेडनेट, पाण्याचा वापर, फॉगर्स आणि सेन्सरचा वापर करावा लागतो. 90% सावली आणि 10% सूर्यप्रकाश नियंत्रित करणारं शेडनेट आपण वापरायला हवं. जर यापेक्षा जास्त सूर्यप्रकाश आणि कमी सावली असणारं शेडनेट वापरलं तर यातल्या मोठ्या छिद्रातून दवबिंदू हवेबरोबर बाहेर जाण्याचं प्रमाण वाढेल, त्यामुळं आतलं तापमान नियंत्रण होण्याचा कालावधी कमी होईल. मंडळी, चांगल्या प्रमाणात चारा उत्पादन होण्यासाठी 70% आर्द्रता नियंत्रित करायला हवी. फॉगर्सच्या मदतीनं आवश्यक त्या प्रमाणात आर्द्रता नियंत्रणात ठेवावी. मंडळी, हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे फायदे जाणून घेत असताना 50 चौरस मीटर जागेमध्ये 7 दिवसात प्रतिदिवस 600 किलोपेक्षा जास्त पौष्टिक चारा तयार करू शकतो. तर पारंपरिक पद्धतीनं इतका चारा तयार करण्यासाठी साधारणपणे 1 हेक्टरपेक्षा जास्त जमीन लागेल. पारंपरिक पद्धतीत 1 किलो चारा तयार करण्यासाठी सुमारे 80 लिटर पाण्याची आवश्यकता असते. तर हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन पद्धतीमध्ये पाणी पुन्हा पुन्हा वापरण्याच्या प्रक्रियेत साधारणपणे 1.5 लिटर आणि पाण्याचा पुन्हा वापर न करता एकदाच वापर करण्याच्या पद्धतीमध्ये साधारणपणे 2 ते 3 लिटर पाण्याचा वापर होतो. न वापरलेलं पाणी आपण बागेसाठी सुद्धा वापरू शकतो. दररोज 600 किलो मका चारा तयार करण्यासाठी 1 कामगार पुरेसा आहे. चारा तयार करण्यासाठी सर्व वातावरण पोषक असेल तर आपल्याला 60 ते 90 दिवस लागतात. हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन पद्धतीमध्ये चारा आपण गरजेप्रमाणे करतो, त्यामुळं त्यातली गुणवत्ता टिकून राहते. साधारणपणे 8 ते 10 दिवसात हा चारा तयार होतो. दररोज आपण ताजा चारा जनावराला देऊ शकतो. वर्षभर हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती आपण करू शकतो. हा चारा पौष्टिक आणि लुसलुशीत असल्यानं त्याची चव चांगली असते.

0: जनावरं हा चारा आवडीनं खातात. दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता, जनावरांची रोगप्रतिकार शक्ती, जनावरांची त्वचा गाभण राहण्याचं प्रमाण, जनावराची चयापचयाची क्रिया यात सुधारणा होते. नेहमीच्या चाऱ्याला काहीसा पर्याय म्हणून आपण हायड्रोपोनिक्स चाऱ्याचा वापर करू शकतो. यातल्या पाण्याचं प्रमाण हे 90% जास्त असतं, त्यामुळे शरीरासाठी आवश्यक शुष्क घटकांची गरज फक्त हायड्रोपोनिक्स चारा भागवेल असं नाही, म्हणून या चाऱ्याबरोबर सुका चारा आणि खुराक देणं गरजेचं आहे. जनावरांना 5 किलोपासून 25 किलोपर्यंत त्यांच्या शरीराच्या गरजेनुसार हायड्रोपोनिक्स चारा आपण देऊ शकतो. आपण दररोज 15 किलो हिरवा चारा जनावरांना देत असाल तर अशावेळी काही प्रमाणात हिरवा चारा तसंच 10 ते 25% पशुखाद्य कमी करू शकतो.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण

0: असाल तर अशा वेळी काही प्रमाणात हिरवा चारा तसंच 10 ते 25% पशुखाद्य कमी करू शकतो.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा तिसरा आणि शेवटचा भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:45 झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात, तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात. त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे, ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते, त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात, तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्यांच्या ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅपरोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा MRI स्कॅन. ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्वाची आहे अशा सिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो. त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत, तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते, त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्त तयार झालेली असते ती सिस्ट पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.

0: पदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:50 झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया परिसर.
0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती. आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3,000 जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घरं बांधली जात आहेत तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार. परिसर.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम.

0: दिलखुलास आज सकाळी 7:25 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
6: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
7: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
6: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्टात,
7: दातासाठी एक नंबर.
8: माधव मिशन, डेबल क्लब, तळमजला.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, आता आजचे काही ठळक दिनविशेष. आज 15 जून, गायिका अभिनेत्री सुरैया यांचा आज जन्मदिन. आदर्श ग्राम परिवर्तन करून समाज परिवर्तनाची नवी दिशा ठरवणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा हा आज जन्मदिन. प्रभातच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ समीक्षक बापू वाटवे यांचाही आज जन्मदिन. श्रोतेहो, कवी भावगीतकार सूर्यकांत खांडेकर यांचा आज स्मृतिदिन. शिक्षण क्षेत्रात भरीव आगळी वेगळी काम केलेल्या प्राचार्या लीला पाटील यांचा आज स्मृतिदिन. श्रोते हो, काही ठळक दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्रतिभा ठोंबरे. गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे कोल्हा

0: नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजलेत. श्रोते होता आयसी अक्षरे रसिके. यामध्ये सुप्रिया जोशी यांचा ललितबंध ऐकूया, वळण.
1: या वळणावर गाडी अडली, बदलून गेलं अवघं आयुष्य. नव्यानं जाग आली, दृष्टीच बदलली. संकटातही संधी शोधणं आणि आलेल्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीनं डोळसपणं राबायला सुरुवात झाली. अगदी राखेतून फिनिक्स पक्षी उडावा ना, तसंच काहीसं. मुलाखत अगदी रंगात आली होती आणि मी मात्र अडखळले वळण या शब्दावरच. ळ आणि ण ही दोन्ही व्यंजनं वापरून तयार झालेला सरळ शब्द, एक साधा सरळ शब्द आणि अर्थाच्या छटा किती वेगवेगळ्या. ज्या ठिकाणी रस्ता एखाद्या दिशेला वळतो ते ठिकाण, एखादं कार्य, घटना इत्यादी जेथून दिशा बदलते ते स्थान म्हणजे वळण. वळण म्हणजे वागण्याची रीत, वागण्याची ढब, शैली, ढंग. घोटलेल्या अक्षरांचं वळणही वेगळं असतं आणि अवयवांचं निसर्गदत्त वळणही वेगळं. आपलं आयुष्य अनेक वाटा वळणांवरून धावत असतं. कधी पायवाटा, कधी हमरस्ता, कधी राजमार्ग तर कधी महामार्ग. हो, आणि कधी चोर वाटा, आडवाटा आणि आडवळणं. डोंगर तासून, जंगलं नासून तयार केलेल्या महामार्गांची वळणं बागदार असतात, कधीतरी चकवा देणारी. घाटमाथ्यावरची वळणं छाती दडपणारी. समोर काय वाढून ठेवलंय ते दडपून दडवून ठेवणारी. हे झालं वाटेचं वळण. आमची मराठी भाषा मोडेल तशी मोडणारी, वाकवू तशी वाकणारी, ज्याला नीट आकळली त्यालाच नीट वापरता येणारी. दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, हे मनाला आणि शरीराला लावलेलं वळण योग्य वेळी लावलं गेलं, अवलंबिलं गेलं तर माणूस लिखाणाच्या वळणावर चांगल्या तऱ्हेनं येऊन स्थिरावतो. वक्तशीरपणा, स्वच्छता, टापटीप, शिस्त या गोष्टींचं वळण लहानपणीच लागलं तर लवकर अंगवळणी पडतं आणि आयुष्यभर पुरतं. हे झालं संस्कारांचं वळण. वागण्याची रीत, पद्धत, व्यवहार चातुर्य, कल, प्रवृत्ती असे अनेक अर्थ ध्वनित होणारा हा साधा शब्द. मनाला वळण चिंतनाचं, भाषेला वळण विचारांचं, विचारांना वळण बुद्धीचं आणि बुद्धीला वळण संस्कारांचं, संस्कारांना वळण जडणघडणीचं आणि जडणघडणीला वळण वातावरणाचं. कशी गुंतागुंत आहे ना सगळी. साने गुरुजींची श्यामची आई, संस्कारांच्या शिदोरीचा अक्षय ठेवा. सुसंस्कृत बाळभूत घरचं ते साधं सरळ वळण नव्हे, बाळगुटीचे वळसेच. सात्विक, सहनशील, सजग, प्रेमळाई, शिस्त, संयम, संस्काराबाबत मात्र अजिबात तडजोड न करणारी. तिला तिच्या श्यामच्या मनामध्ये परोपकार रुजवायचाय, त्याला धीट पण बनवायचंय, स्वावलंबी पण बनवायचंय, पण यासोबतच सभोवताल जपायचंय. पायाला घाण लागली नाही तरी चालेल, पण मनाला जप हो. झाडांनाही मन असतं, भावना असतात, मुक्या कळ्या तोडू नकोस. हे कृतीतून, उक्तीतून रुजवणारी अशाच अनेक छोट्या मोठ्या महाकाव्यांनी आमच्या माय मराठीचं वळण अबाधित ठेवलं आहे.
0: श्रोते हो आयसी अक्षरे रसिके. यामध्ये सुप्रिया जोशी यांचा ललितबंध आपण ऐकलात, वळण. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोते हो अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
3: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं.
2: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाश

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अंजली साठे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रोते हो, ठीक 9:00 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 10:30 माझे जीवन गाणे, 11:00 रामचरित मानस गान, 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण. आता सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हाच कार्यक्रम दुपारी 1:55 पुनःप्रसारित करण्यात येईल.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.
2: यानंतर काही क्षणातच आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 अवश्य ऐका. ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
5: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
6: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
5: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
6: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
5: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
7: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: 是吧？
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं एसपी महाविद्यालय फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातला अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरी न करावा असं आवाहन पुणे

0: महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतीदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यादृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र. तर तिथे आज एक 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येती तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
0: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106

0: धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीनं तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
6: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
7: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
6: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचास की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
7: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा 64 परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
6: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
7: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
6: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
5: अरे विजू, अडचणी काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करा बरं त्याला आपल्या नातवाची फी भरायला.
8: IS मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
9: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
8: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
9: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244421.
1: श्रोते हो, अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आज सकाळी 7:25 7:40 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
10: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्रतिभा ठोंबरे. गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अंजली साठे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:25 होत आहेत. आता दिल खोल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. काय होत, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिकाय शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय, लक्षण म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी. त्याचं सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातली आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते अंडी घालतात त्या कळीमध्ये. आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा.

0: रोगाला लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपल्याला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसे की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरज पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात, मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकात त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी बिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग आणि मग ते किडी ओळखतो खातो तो अळ्या खातो तो आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण पिकांचं संरक्षण हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचा एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कळत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
0: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणारे विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नये शक्यतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे, म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा, मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळी आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे, अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्या जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही मग. आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते, मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही, त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. एक

0: काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्गे स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे स्वच्छ करणं, प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत, ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो, तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पा अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कशा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, शेतीत अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम व्हायला करतात म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये, तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का? आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल, आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे, म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीचे कामं असतील, ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे, आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामधले अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारचं हे संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर यंत्रनिर्मिती होते का? ते उत्तर फार ठिकाणी नाही असं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील, आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल, आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात त्याच्या, आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत, आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे, आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा. वा, ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोते हो, नाना

देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या आवाजात आरती प्रभू यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

संगीत संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचालित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
1: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंगा ऍडव्हर्टायझिंग सांगली.
2: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
3: बाबा? झोपू दे ना.
2: काय करायचं याला?
3: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
2: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
1: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
2: मग काय करू?
1: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
2: काय सांगताय?
1: अहो हो,
0: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 44 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
1: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
4: नमस्कार
1: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
4: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
1: अगदी.
4: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते. आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
1: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
4: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
4: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
1: अरे वा.
4: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
4: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
4: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
4: धन्यवाद.
0: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील, हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
5: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
6: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
0: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 44 22 65 03 आणि 90 22 19 19 13. 74 44 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
7: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 7:55 झालेत. श्रोते हो, पुन्हा एकदा

0: श्रोतेहो आवश्यक ऐका युववाणी हा कार्यक्रम ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं.
0: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 7:50 झाली आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड.

भावगीतांच्या कार्यक्रमाकडे वळूया. या कार्यक्रमामध्ये आता लता मंगेशकर यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

श्रोते हो, सुरेश भट यांची रचना आपण ऐकत आहात अरुण दाते यांच्या आवाजात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतामध्ये. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: रॉबर्ट फित्सो से बातचीत करेंगे। 52वां G7 शिखर सम्मेलन आज से फ्रांस के एवियों शहर में, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कल संपर्क सत्र में भाग लेंगे। जेवर में नोएडा अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे से वाणिज्यिक उड़ाने आज से। राष्ट्रीय परीक्षा एजेंसी ने 21 जून की नीट यूजी पुनः परीक्षा के प्रवेश पत्र जारी किए। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 8:16 झाली आहेत। श्रोते हो, आता जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं योगाद्वारे जीवनशैलीशी संबंधित आजारांचं व्यवस्थापन याविषयी योगोपचारतज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया।
2: हल्ली आपण लाईफस्टाईल डिसीजेस हा शब्द बरेच वेळा ऐकत असतो। आता लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजेच काय? तर जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार। जीवनशैली चुकीची असली तर विविध आजारांना आमंत्रण मिळते, आणि एकदा का जीवनशैली सुधारली की हे सर्व आजार निघून जातात। तर आता या शब्दामधली जीवनशैली म्हणजे नेमकं काय बरं? तर अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे काही करत असतो ना, त्याला जीवनशैली म्हणतात। मग ह्या सगळ्या क्रिया करताना आपल्या शारीरिक क्रिया असू देत, मानसिक असू देत, भावनिक असू देत, किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, खाण्यापिण्याच्या वेळा, आपण झोपतो उठतो ती वेळ, किंवा इतर ज्या काही आपल्याला सवयी असतील, किंवा आपल्याला एखादं व्यसन असेल, त्याच्यानंतर आपण व्यायाम करतो का, करत असू तर तो कुठला करतो आहे किंवा किती वेळ करतो आहे, आपण प्रवासाला जात आहे का, कुठला आपल्याला छंद आहे का, आवड आहे का, आपलं जागरण किती वेळ होतं आहे, आपल्या कामाचं पद्धत काय आहे, किंवा आपण चार लोकांमध्ये जातो तेव्हा आपण काय काय करतो, कसं वागतो, ह्या सर्व गोष्टी या जीवनशैलीमध्ये येतात। थोडक्यात सांगायचं झालं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे जे काही करतो त्याला जीवनशैली म्हणतात। आमच्या योगाच्या किंवा आयुर्वेदाच्या भाषेत यालाच आहार आणि विहार असं पण म्हटलं जातं। तर थोडक्यात आपल्याला कळलेलं आहे जीवनशैली म्हणजेच जगण्याची पद्धत। आता आपल्याला योगामार्फत ही जगण्याची पद्धत योग्य केली तर आपण विविध आजारांपासून सुटका मिळवू शकतो। जगण्याची नैसर्गिक लय बिघडली ना की अनेक आजार शरीरात घर करायला लागतात। आता हे आजार कुठले कुठले आहेत बरं? तर अगदी मुख्य करून डायबेटीस म्हणजेच साखरेचा आजार, त्याच्यानंतर स्थूलत्व म्हणजेच जाडी वाढणे, थायरॉइड म्हणजे घशामध्ये जी ग्रंथी असती तिचं काम बिघडणं, त्याच्यानंतर हल्ली मुलींना पाळी उशिरा येते किंवा 2.5-2.5 महिने येतच नाही, अंगावर जास्त स्त्राव जातो, कमी जातो, याला आपण PCOD किंवा PCOS आजार म्हणतो। आता हल्ली आपण बघतोच, बघा, चार लोकांच्यात उठलं बसलं की आपल्या लक्षात येतं की बऱ्याच जणांना हल्ली पटकन दिवस राहत नाहीत, म्हणजे स्त्रियांमध्ये आलेलं वंध्यत्व किंवा पुरुषांमध्ये आलेलं वंध्यत्व हे सगळे झाले आपल्या जीवनशैली बिघडल्यामुळं होणारे आजार। हे सर्व आता आपल्या शरीराचे आजार आहेत, पण जीवनशैली बिघडल्यामुळं आपलं फक्त शरीराचेच आजार होत नाहीत तर आपल्याला अनेक मनाचे पण आजार होतात। आपला रोजचा शब्द झालाय की मला फार स्ट्रेस आलाय, फार ताण आहे, हल्ली तो फार ताणात दिसतोय, तर हे म्हणजे स्ट्रेस किंवा अँझायटी ज्याला म्हणतात असे आजार, किंवा झोप शांत न लागणे, झोप लागली तरी अधेमध्ये जाग येणे, हे सगळे निद्रानाशासारखे जे आजार आहेत ह्याला आपण मानसिक आजार म्हणतो। हे सुद्धा आपण आपली जीवनशैली जर चांगली ठेवली नाही तर अशा पद्धतीचे आपल्याला आजार होतात। आता तुम्ही मला सांगा की कुठल्याही प्राण्याला किंवा पक्षाला जो निसर्गात राहतो त्याला कधी आपण BP, शुगर किंवा तो जाड झालाय असं पाहिलंय का? तर निसर्गामध्ये राहणाऱ्या कोणत्याही पक्षाला किंवा प्राण्याला लाईफस्टाईल डिसीज किंवा जीवनशैलीचा आजार कधीही होत नाही। याचं कारण काय बरं असेल? याचं एकच कारण आहे की प्रत्येक प्राणी आणि पक्षी हे निसर्गाचे नियम पाळतात आणि मानतात। त्यांच्या झोपण्याच्या उठण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याचे पदार्थ ठरलेले आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत, आता आपण बघतो

तो संध्याकाळ झाली, दिवे रांगणीची वेळ झाली की पक्षी बरोबर आपल्या घरट्याकडे परत जातात आणि बरोबर पहाटे उठून ते आपापल्या जे पण काही काम आहे त्याला निघून जातात. किंवा आपल्या घरातील तुम्ही जे पण काही ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा 70+ 80+ जी लोक आहेत त्यांना जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला हे दिसून येईल की त्यांच्या खाण्यापिण्याच्या झोपण्या उठण्याच्या वेळा एकदम फिक्स आणि ठरलेल्या असतात. आता ह्या सगळ्याला सायन्सच्या भाषेमध्ये म्हणतात बायोलॉजिकल क्लॉक किंवा सर्कॅडियन रिदम. आता हा प्रकार काय आहे? बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे माणसाच्या आतमध्ये एक असं जैविक घड्याळ बसवलेलं असतं की जे आपल्याला सांगत असतं की कधी झोपायचं, कधी उठायचं, कधी भूक लागते, हे सगळं काही आतल्या त्या घड्याळाच्या नुसार ठरलेलं असतं. आणि जेव्हा ह्या घड्याळाच्या विरुद्ध आपण वागायला लागतो तेव्हा हळूहळू मग आपल्याला हे एक एक आजार व्हायला लागतात. आता साखरेचा आजार आहे किंवा ब्लड प्रेशर वाढण्याचा जो आजार आहे हा काही एका रात्रीत तयार होत नाही, तर हा तयार व्हायला आपली बिघडलेली जीवनशैली कारणीभूत असते जी कित्येक वर्ष आपण बिघडवत आलेलो असतो. आपण अजून एक शब्द ऐकतो सिडेंटरी लाईफस्टाईल, ज्यालाच मराठीमध्ये बैठी जीवनशैली म्हणतात. याच्यामध्ये काय होतं? शारीरिक हालचाल कमी होते, अति आहार केला जातो, सतत खाखा करणे, ते सुद्धा अतिशय तब्येतीला घातक पदार्थ खाणे जसं की पिझ्झा, बर्गर, खूप तळलेले पदार्थ, जास्त मैदावाले पदार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या व्यायामाचा अभाव किंवा खेळायचा अभाव. त्याच्यानंतर दारू, तंबाखू यासारखी व्यसनं. यातून मग पुढं मगाशी म्हणल्याप्रमाणे स्थूलत्व, जाडी वाढणे, साखर वाढणे किंवा ब्लड प्रेशर वाढणे आणि ते बळावून पुढं त्यातून हार्ट अटॅक किंवा किडनीचे विकारसुद्धा बळावायला लागतात. तर श्रोते हो, या सर्वांवर योगामध्ये फार उत्तम उपाय सांगितलेले आहेत, कारण योग हीच मुळात एक जीवनशैली आहे ज्याला आपण आर्ट ऑफ लिव्हिंग सुद्धा म्हणतो. म्हणजे योग्य पद्धतीनं कसं जगावं हे योगामध्ये अतिशय छान सांगितलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा बघा योग कर्मसु कौशलम म्हणलंय. याचा अर्थ काय? की कोणतंही काम कुशलतेने करणे, योग्य वेळेत पूर्ण करणे याला योग कर्मसु कौशलम म्हणतात. तर श्रोते हो, योगामध्ये काय काय सांगितलेलं आहे? त्याच्यात सांगितलंय की अगदी ब्राह्म मुहूर्तावर उठून सगळ्यात पहिल्यांदा शरीराची स्वच्छता सांगितलेली आहे, म्हणजेच बाह्य शुद्धी. शरीर सगळं स्वच्छ करून मग योगाभ्यास करायला सांगितलेलं आहे. योग म्हणजे फक्त एक तास योग वर्गाला जायचं, आसनं करायचं असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये आहार कसा असावा, अन्न किती वेळा खावं, कोणत्या प्रकारचं खावं, अन्नाचे पण सात्विक, राजस, तामस असे सर्व प्रकार सुद्धा योगामध्ये सांगितले. योगामध्ये सांगितले की 2 वेळाच अन्न ग्रहण करावं, ते सुद्धा संध्याकाळी 7 खावं, थोडक्यात सूर्यास्ताच्या आधी जेवावं आणि सूर्योदयासोबत आपलं पूर्ण जे काही रुटीन आहे ते सुरू करावं. योगामध्ये शरीरासोबत मन देखील स्वच्छ करायला सांगितलंय बरं का, कारण फक्त शरीर स्वच्छ निरोगी असून चालत नाही. निरोगी शरीरासाठी निरोगी मन हे अत्यंत आवश्यक आहे. योगामध्ये पुढे सांगितले की कोणत्या ऋतूमध्ये कोणता आहार घ्यावा, म्हणजे अगदी वर्षा ऋतूमध्ये काय करावं, ग्रीष्म ऋतूमध्ये काय करावं, थोडक्यात उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात कुठला आहार घ्यावा, कुठली आसनं करावीत, ध्यान कधी करावं, हे सगळं काही सांगितलेलं आहे. मंडळी, यासाठी आपल्याला योग म्हणजे नक्की काय आहे हे समजून घेऊन त्यानुसार 24 तास त्याचं आचरण करायचंय. आता आपल्याला काय वाटणार हे ऐकून की 24 तास मी काही योगासनं, प्राणायाम, ध्यानधारणा करू शकतोय का? तर तसं नाही आहे. योगामध्ये इतर पण खूप गोष्टी सांगितल्यात, जसं की सजग राहणं, अलर्ट राहणं, स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देणं, त्याच्यानंतर झोपेच्या आधी शरीराला, मनाला शिथिल करणं, रिलॅक्स करणं, इकडचे तिकडचे ताण येत असतील तर ते ताण झटकन कसे कमी करायचं हे पण योगामध्ये सांगितलंय. तर त्या अनुषंगानं आपण 24 तास योगाचं आचरण करू शकतो. मुळात योगाची व्याख्याच अथ योगानुशासनम अशी केलेली आहे. अथ योगानुशासनम म्हणजे काय? तर योग म्हणजेच अनुशासन, अनुशासन म्हणजेच शिस्त आणि शिस्त म्हणजेच आपला सर्कॅडियन रिदम सांभाळणे. निसर्गाचं जे चक्र आहे ते एका लयीत, एका शिस्तीत चाललेलं असतं. योग पण आपल्याला

0: शिस्त अंगी बाणवायला शिकवतो, अनुशासन अंगात आणायला शिकवतो, आणि शिस्त आली की आपोआपच आपली लाईफस्टाईल सुधारते. तुम्ही आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांकडे बघा, जे लोक सगळ्या वेळा पाळतात ते जास्त निरोगी आहेत. अगदी आपल्या घरातले आजी आजोबा कांदा भाकरी खाऊन राहत असतील, पिठलं भाकरी खाऊन राहत असतील, कुठलाही प्रोटीन कार्ब्स असली कोणतीही ते चोचले पुरवत नसतील, तरी सुद्धा वेळेत झोपत उठत आणि वेळेत त्यांचं काम जर ते करत असतील तर ते जास्त निरोगी आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. यातूनच आपल्याला हे कळतं की आपण जर निसर्ग नियम पाळले, आपल्या शरीरातील घड्याळाच्या वेळा ओळखून त्याप्रमाणे जर आपण वागत गेलो, मघाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण जीवनशैली अवलंबली, तर आपण नक्कीच ह्या सर्व आजारांपासून दूर राहू आणि अतिशय निरोगी आणि छान आयुष्य जगू शकू.
1: श्रोत्यांनो, जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं योगाद्वारे जीवनशैलीशी संबंधित आजारांचं व्यवस्थापन याविषयी योगोपचारतज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत कोल्हापूर दर्पण.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, शिवाजी विद्यापीठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं शैक्षणिक वर्ष 2026-27 प्रवेश परीक्षा अर्ज ऑफलाईन पद्धतीनं मागवण्यात आले आहेत. आवश्यक कागदपत्रांसह भरलेले अर्ज 20 जूनपर्यंत जमा करण्याची मुदत आहे. विद्यापीठाचे पदवीप्राप्त विविध अधिविभागात पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. जूनच्या पहिल्या 13 दिवसातच जिल्ह्यातील 15 प्रमुख धरणांमधील सरासरी पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत 30% घटलाय. बहुतांश धरण क्षेत्रामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे धरणातील साठा झपाट्यानं कमी झालाय. आगामी काळातील पावसावर जिल्ह्याची जलस्थिती अवलंबून राहणार आहे. पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीनं वापर करूया, पुनर्वापर करूया आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग करूया. श्रोतेहो, सुट्टीनंतर आज शाळा पुन्हा सुरू होत आहेत. नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ होतोय. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ज्ञान मंदिरं सज्ज झाली आहेत. पहिल्या दिवशी या मुलांच्या किलबिलाटानं शाळा परिसर पुन्हा एकदा गजबजणार आहे. दीड महिन्याच्या सुट्टीनंतर विद्यार्थी नव्या जोमानं शाळेत परततायत. जिल्हा परिषद महापालिकेसह खासगी शाळा आजपासून सुरू होत आहेत. शिक्षण विभाग आणि शाळांनी जय्यत तयारी केली आहे. आठवड्याभरापासून वर्गखोल्यांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. अनेक शाळांमध्ये प्रवेशाचा उत्सव कार्यक्रम सुद्धा होणार आहे. मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याचं विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. थोडस इकडे लक्ष द्या. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता आणि स्पर्धा वाढत असताना मनशांती मात्र हरवत चालली आहे. त्यासाठी योग आणि संगीत यांची साधना आपल्याला मदत करू शकते. या दोन्हीचाही समन्वय साधत आपण आपलं आयुष्य आनंदी कसं करू शकतो याविषयी आमच्याशी बोला गप्पा गाणी या कार्यक्रमात. त्यासाठी शनिवारी 20 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपण आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर 0231-2562-26. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.
0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतायत. ठीक 9 वाजता गीतबहार, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आणि आता मराठी

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानव केंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हिएन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ड संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी NTAच्या neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा

येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. या अंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विषय सत्र आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. या वर्षीच्या महोत्सवात वेल्स डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CIDनं काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. विटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. 20 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात

0: बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 41 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएर या फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 8:40 आणि 55 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया. चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: मिळायचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: सद्गुरु जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला सद्गुरूंबद्दल प्रेम निर्माण होईल. सद्गुरूंबद्दल तुमच्या मनात भक्ती निर्माण होईल. सद्गुरूंबद्दल निष्ठा निर्माण होईल. सद्गुरूंबद्दल आदर निर्माण होईल. आणि मग सद्गुरूंना कधी सोडूच नये अशी तुमच्या मनाची धारणा निर्माण होईल. सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात त्या ज्ञानाचं महत्त्व, त्या ज्ञानाचं मोल जेव्हा आपल्याला समजतं तेव्हाच अशी मनाची धारणा होते. सांगायचा मुद्दा, सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल आपल्याला समजलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की आपल्याला जे ज्ञान सद्गुरू देतात ते इतकं अनमोल आहे, ते इतकं मौल्यवान आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानात आहे. मी हे का सांगतो आहे की जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे ते जीवन जगण्याचं शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला आहे, जीवन जगण्याची विद्या आहे. बाकीचं जे असतं, उदाहरणार्थ संगीत, हे संगीतापुरतं असतं. मेडिकल हे मेडिकल पुरतं असतं. इथं आपल्याला जगायचं आहे. जन्माला आलो ते मरेपर्यंत आपल्याला जगायचं आहे. आणि नुसतं जगायचं नाही तर यशस्वीपणे जगायचं आहे, सुखानं, आनंदानं आणि समाधानानं जगायचं आहे. म्हणून जीवनविद्येचं हे तत्वज्ञान जे आहे ते आगळं आणि वेगळं आहे. काही लोकांना अध्यात्मविद्या आणि जीवनविद्या एकच वाटते. त्यांचा हा

जो समज आहे हा समज म्हणजे वास्तविक गैरसमज आहे. अध्यात्मविद्येचा संबंध परमार्थाशी आहे आणि जीवनविद्येचा संबंध प्रपंच आणि परमार्थ दोन्हीशी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला समजलं तर जीवनविद्येचं काय महत्त्व आहे हे तुमच्या ध्यानात येईल. सांगायचा मुद्दा असा की सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात ते जर आपल्याला समजलं, ते जर आपल्या ध्यानात आलं, ते जर आपल्या लक्षात आलं, तर काय दावे यांसी कसे व्हावे उतराई, ठेवीत आहा पायी जीव थोडा, असं जे तुकाराम महाराज म्हणतात तसं आपल्यालाही वाटू लागेल. ते पुढे असं म्हणतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटताती, अमुप जोडिल्या सुखाची या राशी, पार या भाग्यासी न दिसे आता. आणि ते शेवटी

असं म्हणतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटता ते। अमुप जोडिल्या सुखाची या राशी, पार या भाग्यासी न दिसे आता। आणि ते शेवटी काय सांगतात, ते सांगतात, काय द्यावे यांसी, कसे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। तुकाराम महाराजांना हे सर्व कळून आलं का? कारण ते ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना अपार कष्ट भोगावे लागले, ते ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना खूप त्रास झाला। मी हे का सांगतो आहे की सद्गुरूंनी दिलेलं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान इतकं अनमोल आहे, हे इतकं मौल्यवान आहे की या ज्ञानाचं तुम्ही चिंतन केलं पाहिजे। कारण चिंतन हाच चिंतामणी आहे। हे जे ज्ञान आहे हे किती आगळं वेगळं आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याचं शास्त्र, जीवन जगण्याची विद्या हस्तगत करता येईल। एकदा का ही कला हस्तगत झाली की तुम्ही खऱ्या अर्थानं कलावंत झालात। कलावंत झालात की भाग्यवंत झालात, भाग्यवंत झालात की मग भगवंत व्हाल। म्हणून कलावंत होण्यासाठी कला शिकली पाहिजे। एकदा एका गाणाऱ्या माणसानं गुरु केला आणि दोन दिवसांनी आपल्या गुरुकडे गेला आणि माझ्यावर कृपा करा म्हणाला। मग मी रेडिओवर जाईन, टी व्हीवर जाईन, प्रोग्राम करीन म्हणाला। गुरुनं कपाळालाच हात लावला आणि सांगितलं, कृपा कसली बाबा, कृपा बिपा काही नाही, मी जे काही तुला सांगेन ते तू प्रथम कर आणि मग पहा। मी जे काही शिकवतो ते प्रथम तू शिकलं पाहिजे, ऐकतं हवं म्हणशील तर तुला काहीही मिळणार नाही। काय आहे की माणसं शिकायला मागत नाहीत, त्यांना सगळं ऐकतं हवं असतं। लोक शॉर्टकट शोधत असतात, त्यांना फास्ट फूड हवं असतं। उदीभस्म मिळालं की त्यांचे रोग बरे झाले पाहिजेत, उदीभस्म मिळालं की त्यांची संकटं दूर झाली पाहिजेत, नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळाली पाहिजे। असं कधी होतं का? असं कधीही होत नाही। हे लोक इतके भोळसट असतात, बावळट असतात, इतके मूर्ख असतात की ते अंधश्रद्धेच्या अगदी आहारी गेलेले आहेत असं आपल्याला दिसून येईल। कित्येक लोक तर असे आहेत की ते ऐकायलाही तयार नसतात। सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्ही शिकलं पाहिजे। तुम्ही म्हणाल हे आपोआप मिळेल का, कृपा वगैरे? तर कृपा वगैरे काहीही नाही हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। तुम्ही हे ज्ञान शिकलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्यासाठी श्रवण असलं पाहिजे, वाचन पाहिजे, त्यासाठी साधना पाहिजे। गुरूंचं मार्गदर्शन आणि सद्गुरु कृपा या ज्या पाच गोष्टी आहेत, या पाच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। पहिलं म्हणजे श्रवण, दुसरं वाचन, तिसरं चिंतन, चौथी गोष्ट म्हणजे सद्गुरूंनी दिलेली साधना आणि पाचवी गोष्ट म्हणजे सद्गुरु कृपा। ही सद्गुरु कृपा जी आहे ही सद्गुरु करत नाहीत, तर सद्गुरु कृपा होते। ही कधी होते? तर सद्गुरूंशी जेव्हा सख्य होतं तेव्हाच सद्गुरु कृपा होते। मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार, असं एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात। यावरून तुकाराम महाराजांना ज्ञानाचं महत्त्व किती होतं याची आपल्याला कल्पना येईल। जो मार्गदर्शन करतो त्याच्या पुण्या नाही पार, त्याचे आपल्यावर अगणित उपकार होतील। सद्गुरूंकडून जे मार्गदर्शन मिळतं तेव्हा शिष्यांची अशी धारणा व्हायला पाहिजे की मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार, त्यांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत ही धारणा शिष्याकडे पाहिजे, तरच तो शिष्य सद्गुरु व्हायला लायक असतो। शेवटी सद्गुरूंना शिष्य करायचे असतात ते काय दगड ठेवण्यासाठी नव्हे। खऱ्या सद्गुरूंची ही इच्छा असते की त्यांनी म्हणजे त्यांच्या शिष्यांनी आपल्यासारखं सद्गुरु व्हावं। उत्तम सेनापती कोण होतो? जो उत्तम सैनिक असतो तो। तसे उत्तम शिष्य जे असतात तेच सद्गुरु होऊ शकतात।
सांगायचा मुद्दा, सद्गुरूंकडून जे ज्ञान मिळतं

0: त्या ज्ञानाची महती, त्या ज्ञानाचं महत्त्व जितक्या लवकर कळेल तितका आपला उद्धार होईल. संतांना सद्गुरूंचं महत्त्व कळलं होतं. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा. मज हृदय सद्गुरु तेणे तारिला हा संसार पुरु, म्हणोनी विशेषु अत्यादुरु विवेकावरी. म्हणोनी जाणतेन गुरु भजीजे तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजती शाखा पल्लव संतोषती. जाणतेन म्हणजे जे शहाणे आहेत ते, जे बुद्धिमान आहेत ते, तेणे कृतकार्य होईजे. किती सुंदर सांगितलंय पहा. आणखी एका अभंगात माऊली सांगतात, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजसाशी कांता काय भीक मागे, कल्पतरुवरी जो कुणी बैसला काय उणे सांगा तया लागे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, सद्गुरु कृपे उद्धरलो. सांगायचा मुद्दा असा की संतांना गुरुचं महत्व ज्ञात होतं. किती ज्ञात होतं ते संपूर्ण ज्ञानेश्वरी पाहिली तरी आपल्या लक्षात येतं. गुरुचं महत्व सांगताना त्यांना किती सांगू आणि किती नको असं व्हायचं. शेवटी निवृत्तीनाथांना हे सांगावं लागलं की अरे बाबा आता पुरे, पुढे चल. आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. मी हे का सांगतो आहे की सद्गुरु महिमा अगाध ही अतिशयोक्ती नसून ती वस्तुस्थिती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही वस्तुस्थिती असूनही आपल्याला ती कधी कळत नाही. ती वस्तू जी आहे तिची स्थिती आपल्या हृदयात कशी आहे हे सद्गुरू आपल्याला शिकवत असतात. आपल्याला जेव्हा ते कळतं तेव्हा आपल्या लक्षात येतं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: अहो आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
5: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय.
6: हो बाबा पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
5: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचंस की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
6: चूक झाली बाबा. अहो बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
5: तुला त्याच वेळी सांगत

0: होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
1: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
0: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
2: अरे विजू, अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करा बरं त्याला, आपल्या नातवाची फी भरायला.
3: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
4: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
3: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
4: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
8: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, ठीक 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया गीत बहार. दरम्यान वैशाली सामंत यांच्या आवाजात विलास फडके यांची रचना, विवेक फडके यांचं संगीत.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे ठीक 9 वाजलेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोते हो नमस्कार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अभिनेत्री गायिका सुरैया यांचा आज जन्मदिन, तेव्हा गीतबहार या कार्यक्रमातली सुरुवातीच्या दोन रचना त्यांच्या आवाजातल्या आपण ऐकणार आहोत. प्यार की जीत या चित्रपटातल्या राजेंद्र कृष्ण यांच्या रचनेनं सुरुवात करूया. संगीत आहे हुस्नलाल भगतराम यांचं.

श्रोतेहो दिल्लगी या चित्रपटासाठी ही होती शकील बदायूनी यांची रचना. संगीत होतं नौशाद यांचा, आवाज अर्थातच सुरैया यांचा. सुरैया यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आवाजातली काही गीतं आपण ऐकली गीतबहार या कार्यक्रमाच्या सुरुवातीला. श्रोते होता सीआयडी या चित्रपटासाठी गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, जानक जानिसार अख्तर यांची रचना, ओपी नय्यर यांचं संगीत.

0: संगीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर. श्रोते हो एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम उमंग जरूर ऐका सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: QR कोड स्कॅन करा 5000 कॅशबॅक मिळवा. वा दिवस वसूल झाला.
2: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.
0: आणि श्रोते हो गीत बहार या कार्यक्रमात आता तेरे घर के सामने या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज ऐकूया. रचना आहे हसरत जयपुरी यांची, संगीत ST बर्मन यांचं.

गीतबहार या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, आत्ताच आपण लता मंगेशकर यांच्या आवाजात हसरत जयपुरी यांची रचना ऐकली. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. चित्रपट होता अनारी. आता चोरी चोरी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मन्नाळे यांचा आवाज, हसरत जयपुरी यांची रचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

श्रोते हो, हा होता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा युगुलस्वर. शब्दरचना होती मजरूह यांची, संगीत उषा खन्ना यांचं. चित्रपट दिल देके देखो याबरोबरच आजच्या गीतबहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आता एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम उमंग.

अजून 2 मिनिटे झाली आहेत. नमस्कार, स्नेहांकित मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र आहे वारणा रेडिओ श्रोता संघाचं. वारणा शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून आलेलं पत्र. प्रेषक आहेत विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, गुंड्या पांड्या, माई करिश्मा, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे कल्याण इथून यांनी हे पत्र पाठवलंय. ते असं म्हणतात की सकाळी 6 वाजल्यापासून अमृतधारापासून ते ऐसी अक्षरे रसिकेपर्यंत सर्वच कार्यक्रम खूपच छान असतात. आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकत असतो. परिसर या कार्यक्रमातून पर्यावरणविषयक बरीचशी माहिती मिळते आणि जनजागृती होते. तर आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरच्या घरी आरोग्याची कशी काळजी घेता येईल असं विस्तृतपणे सांगितलं जातं. प्रसारणाबद्दल धन्यवाद. आपल्यालाही या छानशा पत्राबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे दिलीप शैला पोद्दार आणि समस्त पोद्दार परिवार यांच्याकडून कोल्हापूर इथून. त्यांनी असं म्हटलंय की स्नेहांकित हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो, त्याचबरोबर गीतबहार हा कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकत असतो, तोही आम्हाला खूप आवडतो. सुमन कल्याणपूर यांनी गायलेली गाणी जी सादर केली ती आम्हाला खूप आवडली असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. मंगळवारी प्रसारित होणारा अमृतधारा, गप्पा गाणी हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असंही त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वच फोन इन कार्यक्रम, त्यांचे विषय आणि त्यामध्ये प्रसारित होणारी कार्यक्रम, त्यामध्ये प्रसारित होणारी गाणी आम्हाला खूप आवडतात असं त्यांनी आपल्याला कळवलंय. पत्राबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय शिवानी कांबळे अलाहाबादचे श्रोते, त्याचबरोबर शीला, स्वप्नील कोंडीराम परीट, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव तालुका कागलचे श्रोते. त्यांनी असं आपल्याला कळवलंय की गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. गीतबहार हा कार्यक्रम सुद्धा आम्ही नेहमी ऐकत असतो. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात दक्षिण भारतीय ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी गायलेली गीतं प्रसारित झाली, तो कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला. चित्रपट संगीताचे कार्यक्रम आम्ही नेहमी ऐकत असतो, त्याचबरोबर फोन इन कार्यक्रमही आम्हाला खूप आवडतात असं त्यांनी आवर्जून आपल्या पत्रातून कळवलंय. पत्राबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. स्नेहांकित श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
3: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
2: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
2: फोन 940-440-8000।
4: अधिक महिन्यात अधिक काय आहे का? नाही
5: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय।
4: नवा कोरा CBCT स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्टात,
5: दातासाठी एक नंबर।
6: माधव मिशन, डेवल क्लब, तळमजला।
7: तुम्ही बिळा जास्त नफा
8: बस एका क्लिक वर कमाले, हसला।
9: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
10: जाणकार बना, सतर्क रहा।
0: स्नेहांकित श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते हो, या पुढचं पत्र आपल्याकडे आहे मालती दातार यांचं। त्यांनी असं म्हटलंय की आकाशवाणीला 90 पूर्ण झाल्याबद्दल जो कार्यक्रम सादर झाला तो आम्हाला खूप आवडला, यामध्ये श्रोत्यांनी मांडलेल्या विविध प्रतिक्रिया खूपच छान होत्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या होत्या, या प्रसारणाबद्दल मनपूर्वक धन्यवाद, मी रेडिओची रोजची श्रोती आहे असं त्यांनी कळवलंय। रूपरेषेपासून ते संध्याकाळच्या बातम्यांपर्यंत मी सर्वच ऐकत असते, वनिता मंडळ, किसानवाणी, रामराम पाहुणं हे कार्यक्रम मी अगदी न चुकता ऐकते, चित्रपट संगीताचे सर्व कार्यक्रम मला खूप आवडतात। त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हलक्या फुलक्या पाककृती ज्या सांगितल्या जातात त्याही मला खूप आवडतात,

रामराम पाहुणं या कार्यक्रमातून मांडलं जाणारं हुमानही खूपच छान वाटतं आणि त्या हुमानाचं उत्तर द्यायचा मी नेहमीच प्रयत्न करत असते, असं त्यांनी आपल्याला पत्रातनं कळवलंय. आपल्या पत्राबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, या पुढचं पत्र आहे मैत्री श्रोता संघाचं. सुरेश रामू साबळे, शांतीनाथ सुतार, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अश्विनी विक्रम तानवडे, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, तमनाकवाडा कागल, जिल्हा कोल्हापूर इथून आलेलं. त्यांनी असं म्हटलंय, रविवारी 7 तारखेला प्रसारित झालेल्या कार्यक्रमात एव्हरेस्ट शिखरावर नृत्य करणाऱ्या संयोगिता पाटील आणि मिताली महाराज यांची मुलाखत प्रसारित झाली, ती आम्हाला खूपच आवडली. एवढ्या उंच शिखरावर जाऊन भरतनाट्यम हे नृत्य सादर करणं किती आव्हानात्मक होतं हे त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं आणि असे अनेक विक्रम त्यांनी केले आहेत. त्यांच्या या मुलाखतीच्या प्रसारणाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्यालाही या छानशा पत्राबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, या पुढचा अभिप्राय आहे. रविवारी 14 जून रोजी प्रसारित झालेल्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी सामाजिक दायित्व म्हणून रक्तदानाचे शारीरिक आणि मानसिक महत्व याविषयी श्रोत्यांनी व्यक्त केलेले विचार आणि कळवलेली गाणी खूपच सुंदर होती. रक्तदानासंबंधी समाजात असलेले गैरसमज दूर करून त्याविषयी सकारात्मकता वाढवण्याचा हा एक चांगला प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला. रक्तदानाविषयी खूप चांगलं प्रबोधन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं गेलं. या प्रसारणाबद्दल आकाशवाणीचे मनपूर्वक धन्यवाद असा अभिप्राय आपल्याला कळवलाय विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि खडसे कुटुंबियांनी. आपल्याला या पत्राबद्दल आणि अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर स्नेहांकित या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वच पत्रांना पोच द्यायचा आम्ही प्रयत्न केलाय. यापुढेही आपल्याला आमचे कार्यक्रम कसे वाटतात याविषयी पत्राद्वारे ईमेलद्वारे जरूर आम्हाला आपले अभिप्राय कळवा. आजच्या स्नेहांकितमध्ये मात्र आपला निरोप घेतोय. नमस्कार. अर्थातच लोभ असावा या विनंतीसह. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 10:15 स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकलात. आता मिश्र संगीत प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमातली ही रचना ऐकूया शंकर वैद्य यांची, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर, आवाज आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:19 आणि 40 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, मेघनाथ प्रकाश पाटील, प्रकाश शंकर पाटील, शंकर पांडुरंग पाटील, धनाजी सातप्पा परीट, सातप्पा ज्ञानदेव परीट, ज्ञानदेव महादेव खराडे, धनाजी पांडुरंग खराडे, दिनकर मारुती कानगुडे, राजाबापू सोनबा पाटील, हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथल्या श्रोत्यांचा एक अभिप्राय आत्ताच आम्हाला मिळाला आहे. त्यांनी असं म्हटलंय की गप्पा गणी या कार्यक्रमात दृष्टीदानाचं महत्व या विषयावर श्रोत्यांकडून मागवलेल्या प्रतिक्रियांचा जो कार्यक्रम प्रसारित झाला तो आम्हाला खूपच आवडला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले नियमित श्रोते सुरेश रामू साबळे यांची प्रतिक्रिया अत्यंत वास्तव अशी होती. आकाशवाणीचे नियमित कार्यक्रम ते ऐकत असतात आणि आम्ही सर्वच ऐकत असतो, त्याचबरोबर त्यांनी मांडलेल्या भावना ह्या अत्यंत हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या होत्या. या अभिप्रायाबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. तर श्रोते हो, मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात आता एकच प्याला या नाटकासाठी कान्होपत्रा किणीकर यांचा आवाज.

साठी आवाज होता वसंतराव देशपांडे यांचा. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात आता शेवटी वैशाली जोशी यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची रचना अशोक पत्की यांचं संगीत.

श्रोते हो, याबरोबरच मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 10:30 वाजलेत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझे जीवन गाणे. यामध्ये आज अंजली साठे यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत

0: नमस्कार श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आलेल्या आहेत अंजली साठे मॅडम. त्या इंग्रजीच्या निवृत्त शिक्षिका आहेत. तर आता त्यांचा जीवन प्रवास कसा झाला ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर्वप्रथम साठे मॅडम, तुमचं स्वागत, नमस्कार.
1: नमस्कार.
0: सुरुवात तुमच्या बालपणापासून करूयात. तुमचं बालपण कुठे गेलं?

0: एकंदरीत घरातलं लहानपणाचं वातावरण कसं होतं, शाळा
1: हा
0: कुठली, याबद्दल
1: हा
0: सांग.
1: माझं आत्ताचं नाव आहे अंजली उन्मेष साठे. मी तारणहार विद्यापीठामध्ये मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झालेले आहे.
0: बर.
1: इंग्लिश हा माझा प्रमुख विषय होता आणि माझं आधीचं नाव अंजली वसंतराव पवार.
0: बर
1: मी जळगावची खान्देशातली.
0: बर हा
1: हा आणि माझे आई वडील दोघही शिक्षक होते
0: बर
1: आणि वडिलांच्याच शाळेमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं आणि आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे
0: हा
1: घरातलं सगळं वातावरण हे अतिशय शिस्तीचं होतं आणि आई वडील दोघंही अतिशय शिस्तीने आम्हाला त्यांनी वाढवलेलं असल्यामुळे
0: बरोबर.
1: आम्हालाही तशाच प्रकारची सवय लागलेली आहे. माझ्या शाळेचं नाव कन्या शाळा जळगावमध्येच
0: बर
1: आणि
0: हा
1: आता त्या शाळेचं नाव पद्मावती नथमलजी लुंकड असं झालेलं आहे. आणि
0: हा
1: आमची शाळा त्यावेळी थिएटर्स असायचे, त्या थिएटर्सला लागून आमची शाळा होती आणि थिएटरमुळे मुलींना पण खूप त्रास व्हायचा आणि त्यानंतर आमची शाळा नवीन जागेमध्ये गेली होती आणि
0: बर
1: त्यानंतर मग थिएटरपासून आमची सुटका झाली होती. पण शाळेमध्ये सुद्धा वडिलांच्या शाळेत असल्यामुळे सगळ्याच शिक्षकांचं आमच्यावर खूप बारीक लक्ष असायचं आणि
0: बर
1: त्यामुळे आम्हाला वाटेल तसा दंगा करणं किंवा मनात येईल तसं वागणं असं फारशी
0: हाँ
1: मोकळीक कधी मिळाली नाही.
0: बर
1: भावंडांमध्ये मी 2 नंबरची, माझा मोठा भाऊ आहे,
0: बर
1: त्यानंतर मी, त्याच्यानंतर माझ्यापेक्षा 2 लहान बहिणी आहेत. आम्ही तिघी पण वडिलांच्याच
0: त्याच
1: शाळेत होतो
0: शाळेमध्ये. हाँ.
1: आणि आम्हाला तिघींनाही आमच्या शाळेच्या आदर्श विद्यार्थिनी म्हणून बक्षीस मिळालेलं होतं
0: अरे
1: आणि
0: वा
1: एवढंच नाही तर शाळेनी आम्हाला तिन्ही बहिणींना आदर्श विद्यार्थिनी म्हणून मिळाल्यामुळे आईचा सुद्धा आदर्श माता म्हणून पुरस्कार दिलेला होता.
0: बर बर
1: हे वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते.
0: नक्कीच. आई पण
1: त्यामुळे
0: त्याच शाळेत होती शिक्षिका.
1: आई शिक्षिका होती पण आईचं सीपीएड झालेलं होतं
0: बर
1: आणि त्या शाळेमध्ये आई होती 1 वर्ष पण
0: हा.
1: त्यानंतर आम्हाला सांभाळायला घरात फारसं कोण नव्हतं आणि आमच्या घरात कुटुंब सदस्य संख्या पण खूप होती.
0: बर
1: जवळजवळ 15 ते 20 लोक रोज असायचे
0: बर
1: त्यामुळे आईला मग वेळ फारसा मिळायचा नाही. त्यामुळे मग 2 वर्षानंतर आईने त्या ठिकाणी राजीनामा दिला होता आणि मग आई घरच सांभाळत होती.
0: बर
1: पण आईचा असा आग्रह असायचा की प्रत्येक लहान सहान गोष्ट ही आलीच पाहिजे, म्हणजे कुठल्या गोष्टीने तुमचं काही अडता कामा नये, ती
0: खरंय.
1: गोष्ट आपल्याला करायलाच लागेल असं नाही पण तुम्हाला ती आली पाहिजे हा आग्रह आईचा पण असायचा आणि वडिलांचा पण असायचा.
0: बर बर बर
1: त्यामुळे एकूण आमचं ब्रिंगिंग अप
0: बालपण.
1: म्हणता येईल ते सगळं बालपण सगळं अतिशय कडक शिस्तीतच
0: खरंय
1: गेलंय पण
0: खरंय.
1: त्याचबरोबर आम्ही मजाही तेवढीच केली. म्हणजे लहानपणीचे जे खेळ असतील
0: हाँ
1: किंवा इतरांबरोबर मिळून मिसळून राहणं असेल हे पण आम्ही
0: बर
1: खूप त्याची मजा पण घेतलेली आहे.
0: बरोबर. थोडस खान्देश त्या साइडची संस्कृती पण थोडी वेगळी आहे. साधारण 10वी पर्यंत तुमचं शिक्षण शाळेमध्ये झालं असेल, मग कॉलेज
1: हो
0: तिथेच.
1: हो कॉलेजचं शिक्षण म्हणजे माझं मी MA MED झालेले
0: बर
1: आहे.
0: हाँ
1: माझं
0: हाँ
1: सगळं शिक्षण जळगावमध्येच झालेलं आहे. 10वीला मी शाळेमध्ये दुसरी आले होते
0: वा हाँ
1: आणि हा त्यानंतर मग मी नूतन मराठा कॉलेज जळगावचं जे आहे
0: बर
1: तिथं माझं 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन मी तिथं केलं. तिथं
0: बर
1: सुद्धा मी म्हणजे BA पर्यंत कायम मी पहिली असायचे
0: हा
1: आणि
0: हा
1: BA झाल्यानंतर 2 विषय मला खूप आवडायचे, एक म्हणजे भूगोल आणि दुसरा इंग्रजी.
0: बर
1: आणि पुणे युनिव्हर्सिटीचं त्या ठिकाणी सिलॅबस सगळा होता आम्हाला. उत्तर महाराष्ट्र आत्ता झालंय त्या ठिकाणी विद्यापीठ पण त्यावेळी पुणे युनिव्हर्सिटीचं सगळं असल्यामुळे MA ची सोय इंग्लिशची जळगावला होती
0: बर
1: पण ज्योग्राफी करायचं असेल किंवा सायकोलॉजी पण मला आवडायचं तो त्यात जरी करायचं असेल तरी ती सोय मात्र पुण्याला होती आणि मला घर सोडून काही जायचं नव्हतं त्यावेळी.
0: बरोबर
1: त्यामुळे मग मी इंग्रजीमध्ये MA करायचं पसंत केलं आणि मग BA नंतर मी MA ला ऍडमिशन घेतली ती MJ कॉलेज म्हणजे मूळजी जेठा कॉलेज,
0: बर
1: तेव्हाचं खूप जुनं कॉलेज आहे त्या
0: बर.
1: कॉलेजमध्ये मी MA झाले. BED ला तिथंच ऍडमिशन घेतली.
0: नोकरी
1: त्यामुळे
0: करायचं
1: मग
0: ठरलं होतं आधीपासून.
1: नाही मी नोकरी करण्याच्या हिशोबाने म्हणजे असं शिकायला सुरुवात केलीच नव्हती.
0: बर
1: MA केल्यानंतर BED करावं असं वाटलं म्हणून त्यावेळी केलं म्हणजे.
0: बर
1: पण आर्ट्स ला मी ऍडमिशन घेतलेली होती आणि इंग्लिश लिटरेचर MA झाल्यानंतर टीचिंग कडे कदाचित जाता येईल असं वाटलं होतं आणि
0: हा
1: त्यामुळे मग मी
0: हा
1: BED करायचं ठरवलं होतं.
0: बर बर बर. मग त्यानंतर MED झाल्यानंतर निर्णय घेतला का की नोकरी करावी?
1: नाही मी

0: बीएड झाल्यानंतर मला लगेचच मी ज्या कॉलेजमध्ये एमए केलं त्याच
1: हा
0: कॉलेजमध्ये सिनियर कॉलेजला मला 1 वर्ष त्या ठिकाणी नोकरी करायची संधी मिळाली.
1: वा बर
0: हा,
1: हा
0: त्यानंतर मग मी तिथंच आमची शाळा आहे
1: बर
0: राणा सार्वजनिक हायस्कूल
1: हा
0: त्या
1: हा
0: ठिकाणी काही दिवस मी नोकरी केली.
1: हा
0: त्यानंतर वडिलांची शाळा होती कन्याशाळा, त्या शाळेत पण काही वेळा मला लीव वेकन्सीवर वगैरे
1: हा हा
0: काम करायची संधी मिळाली. आणि
1: बरोबर
0: ज्यावेळी माझं लग्न ठरलं त्यावेळी मी लाना शाळेमध्ये परमनंट मला जॉब मिळालेला होता शिक्षक म्हणून.
1: बर
0: पण
1: हा
0: मग लग्न ठरल्यानंतर मग ती नोकरी
1: हो
0: सोडायचं मी ठरवलं, राजीनामा दिला मी. नोव्हेंबर
1: बर
0: पर्यंत मी त्या ठिकाणी काम केलं आणि डिसेंबर मध्ये माझं लग्न होतं,
1: मग डायरेक्ट
0: राजीनामा
1: कोल्हापूरला
0: दिला.
1: चालत मग तुम्ही लग्न मग
0: नाही, तिथून मी मुंबईला होते, थोडे 1 6 7 महिने मुंबईत होते. आणि
1: हा
0: मग साधारण मे जून मध्ये कसं होतं, शाळांमध्ये ऍडव्हर्टाईज
1: हा
0: यायला लागतात
1: हा हा
0: शिक्षकांच्या नोकरीसाठी, तर
1: बरोबर
0: तशा यायला लागल्यानंतर मग माझी मावशी इथं कोल्हापुरातच आहे, मेजर सुलोचना खानवेलकर, एनसीसी मध्ये होती ती,
1: बर
0: रिटायर झालेली आहे.
1: हा हा
0: आणि
1: हा
0: आपल्या शाळेचीच विद्यार्थिनी, तू पण आमच्याच शाळेची विद्यार्थिनी
1: हो
0: आहे.
1: बर
0: मावशी, आई आणि माझी मामी या तिघीही आपल्या शाळेच्याच विद्यार्थिनी आहेत.
1: हा
0: हा, आणि मग मावशीकडनं मला कळलं की आपल्या शाळेमध्ये वेकन्सी आहे म्हणून मग मी तिथं अर्ज केला होता. त्या ठिकाणी मग इंटरव्ह्यू देण्यासाठी इथं आले आणि
1: बर
0: ट्रायल लेसन्स त्यावेळी घ्यायचे, त्यातनं मग सिलेक्शन व्हायचं. मडी मॅडम इंग्लिशच्या त्यावेळी होत्या
1: हो
0: सिनियर, आणि मोदी मॅडम
1: हो
0: मुख्याध्यापिका होत्या,
1: हो
0: तर त्या दोघींनी माझा लेसन ऑब्झर्व केला होता. आणि तर मग त्यांनी माझं सिलेक्शन झाल्याचं मला बोलवून सांगितलं. आणि
1: बर
0: मग जून 91 पासून मी उषाराजा हायस्कूलला जॉईन झाले. मम्मी आणि माझे मिस्टर आम्ही इथं कोल्हापुरात राहत होतो. 90 सालापासून त्यांनी त्यांचा व्यवसाय इथं सुरू केलेला आहे आणि त्यामुळे ते इथंच होते. मी 1 5 6 महिने मुंबईत राहिल्यानंतर मग जून पासून मग इकडे कोल्हापुरातच आलेले
1: सगळेच
0: होते.
1: आलं एकंदरीत बालपण जळगाव म्हणजे तो पूर्ण
0: हो
1: खानदेश आणि
0: हो
1: कोल्हापूर यातला
0: हो
1: फरक जाणवला की नाही?
0: फरक जाणवला, पण कसं झालं, माझं आजोळ कोल्हापूरच आहे कारण आई
1: बर
0: माझी कोल्हापूरची आहे,
1: बर बर
0: त्यामुळे आम्ही प्रत्येक सुट्टीमध्ये मे महिन्याची सुट्टी असेल किंवा काही कार्यक्रम असेल त्यावेळी इथं
1: ओके
0: कोल्हापूरमध्ये आम्ही कायम आमचं येणं
1: हा
0: जाणं असायचं.
1: बर
0: किंवा
1: बर बर
0: मावशी मामा पण इथंच, त्यामुळे कोल्हापूरचं वातावरण तसं मला नवीन नव्हतं.
1: बरोबर
0: थोडस बदल थोडा जाणवला
1: हा
0: पण
1: हा
0: खूप असा फरक पडण्या एवढा बदल लक्ष नाही जाणवला.
1: नाही जाणवला बरोबर.
0: हा
1: लग्न झाल्यानंतर लगेचच तुम्ही जॉईन झालात नोकरीला. नोकरी घर ह्या सगळ्या
0: हा
1: जबाबदाऱ्या कशा सांभाळल्या? कारण त्यावेळेला काही अगदी सहज सगळ्या गोष्टी उपलब्ध
0: नव्हत्या.
1: नव्हत्या.
0: जवळजवळ 31 वर्ष माझी ती
1: हा
0: नोकरी झाली
1: बरोबर
0: कोल्हापुरात.
1: हा बरोबर
0: हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. म्हणजे त्यावेळी मुलांना सांभाळण्यासाठी किंवा पाळणाघर म्हणा किंवा डे केअर वगैरे,
1: हो
0: आता जशा एवढ्या सोयी उपलब्ध आहेत तशा सोयी नव्हत्या.
1: बरोबर
0: आणि इथं आम्ही दोघच राहिला होतो त्यामुळे सुरुवातीचा काळ तसा खूप अडचणीचाच होता.
1: बरोबर
0: पण ह्या सगळ्या अडचणी नोकरी करत करतच मॅनेज करत होतो. कारण काय झालं, लहानपणापासून म्हणजे हातपाय गाळून बसणं हे आम्हाला शिकवलंच गेलेलं नाही.
1: बरोबर
0: कुठलीही परिस्थिती असेल तर त्याला तोंड द्यायला शिकलं पाहिजे, त्यातून मार्ग काढला पाहिजे, हेच आई वडिलांनी प्रत्येक वेळी शिकवलेलं होतं. आणि
1: बरोबर
0: त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी नोकरी सोडायचा विचार करताच येत नव्हता त्यावेळी, कारण नोकरीची गरज पण होती. पण त्यावेळी घरच्या सगळ्यांनीच साथ पण दिली. आणि दुसरं म्हणजे मुलांना सांभाळण्याचा एक मोठा प्रश्न, मी 91 ला सर्व्हिसला लागले, 1993 ला माझ्या मुलाचा मार्च मध्ये जन्म झाला. मार्च मध्ये तशी काही अडचण नव्हती कारण मला नुकतीच 2 वर्ष
1: हो
0: पूर्ण झालेली होती, प्रोबेशन पिरियड संपला होता आणि मी परमनंट झालेले होते. म्हणजे रजा सुद्धा त्यावेळी आता जसं 180 दिवसाची रजा असते
1: बरोबर
0: तसंही नव्हतं. तेव्हा
1: एवढ्या
0: फक्त
1: नव्हत्या हा
0: 90 दिवसाची रजा असायची, म्हणजे 3 महिन्याची.
1: बरोबर
0: आणि त्यामुळे मग 3 महिने मार्च मधला असल्यामुळे मला ती रजा सुद्धा अलीकडची काढायला लागली, कारण मे च्या सुट्टीच्या आधी तीन
1: बरोबर
0: महिने पुढचा फायदा मला मिळाला नाही, मे
1: नाही
0: महिना
1: हा
0: तेवढा मिळाला. आणि जून पासून शाळा जशी रेग्युलर सुरू होते त्या दिवसा पहिल्या दिवसापासून मला शाळेत जायला लागणार होतं,
1: खरंय
0: त्यामुळे बाळाला सोडून जायचं म्हणजे मुलांना सोडून
1: हो
0: जायचं म्हणजे खूपच कठीण असा प्रसंग होता तो.
1: बरोबर
0: म्हणजे अजूनही मला आठवलं की खूप वाईट वाटतं की मुलांना सोडून मला जायला लागायचं शाळेमध्ये.

0: सुरुवातीच्या काळात माझ्या सासूबाई इथं 1-7-8 महिने होत्या, आई थोडे दिवस होती, पण त्यानंतर रोजचं आपल्याला
1: बरोबर
0: काहीतरी ऍडजस्टमेंट करायलाच लागते. त्यानंतर मात्र मुलाला मला 1.25 वर्षाचं झाल्यानंतर पाळणाघरात सोडायला लागायचं,
1: बर
0: आणि पाळणाघरात सोडून जाणं ही
1: खरंच आहे,
0: मला खूपच दुःखदायक गोष्ट असायची.
1: खरं
0: पण नोकरीची पण गरज तेवढीच असल्यामुळे ते सगळं बाजूला ठेवून जायला
1: गेलं.
0: लागायचं. आणि आता जसं आपण सोयी आहेत, गाडी आहे, मोबाईल फोन्स आहेत, फोनही त्यावेळी नव्हते, लँडलाईन फोन सुद्धा एसटीडी बूथ्सवरनं वगैरे करायला लागायचे, म्हणजे आता एवढी रिचेबिलिटी पण त्यावेळी नव्हती.
1: खरंय,
0: आणि म्हणजे लक्ष त्यावेळी बऱ्यापैकी बाळाला सोडून आलोय आणि काय करत असेल असं घालमेल व्हायची, पण सगळ्यातून आणि मुख्य म्हणजे माझ्या शाळेतल्या मैत्रिणींनी सुद्धा मला खूप चांगला आधार त्यावेळी दिलेला होता.
1: बर
0: सगळ्यांची मदत पण असायची शाळेत, पण घरातल्यांनी सुद्धा सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, मदतीची गरज असेल त्यावेळी मदत पण केली. खूप
1: बरोबर
0: बऱ्याच वेळा असं व्हायचं की बाळाला बरं नाहीये, मग आता रजा घेता येत नाही, मग मिस्टर घरी थांबलेले असायचे, असं
1: बरोबर
0: पण खूप वेळा व्हायचं. म्हणजे अशी थोडी ऍडजस्टमेंट करायला
1: करत
0: लागते,
1: करतच.
0: आणि ती आपल्या मनाची तयारी असेल तर आपण
1: हो
0: या
1: करू
0: सगळ्यातून
1: शकतो,
0: बाहेर पडू शकतो.
1: नक्की नक्की.
0: मला थोडंसं या निमित्ताने असं सांगता येईल की मानसिक दृष्ट्या आपण त्यासाठी खूप सक्षम असलं पाहिजे. म्हणजे
1: बरोबर आहे,
0: थोडंसं आपण आत्ता जे बघतो की आपण एकदम हायपर होतो, शांतपणे या गोष्टीतून मार्ग काढायला लागतो आणि थोडासा पेशन्स पण लागतो आपल्याला.
1: बरोबर, खरंय. हो आणि तो तुमच्यामध्ये खूप होता, म्हणजे नवी विद्यार्थिनी आहे तुमची, त्यामुळे लक्षात येतं की तुम्हाला पहिल्यापासून बघत आलेली आहे. इंग्रजीच्या शिक्षिका तुम्ही होतात, खर तर इंग्रजी आणि गणित हे विषय विद्यार्थ्यांसाठी खूप खर तर महत्वाचे असतात, पण तेवढे आवडीचेही नसतात. तर शिक्षक म्हणून तुमचा अनुभव काय होता, किंवा एक वेगळं तुम्ही काही इंग्रजीसाठी असं काही मुलांना वेगळी गाईडलाईन किंवा असं काही मार्गदर्शन करत होतात का?
0: तू म्हणलीस ते बरोबर आहे, इंग्रजी आणि गणित हे दोन विषय अतिशय विद्यार्थ्यांना अवघड वाटतात किंवा त्याची भीती वाटत असते. मराठी मिडियमच्या शाळेतल्या मुलांना तर इंग्लिशची भीती वाटतच असते.
1: बरोबर.
0: पण बऱ्यापैकी मी टीचिंग करत असताना मला असं जाणवलं की विद्यार्थ्यांना इंग्रजी आवडतं, पण म्हणजे आपण योग्य पद्धतीने शिकवलं किंवा वेगवेगळ्या पद्धती आपण जर वापरल्या तर विद्यार्थ्यांना निश्चितच त्याची आवड निर्माण होते. तुला एक प्रसंग मी सांगते, तरी बरीच वर्ष झाली त्याला. माझी एक विद्यार्थिनी होती, ती अमेरिकेत असते आणि तिला कुठून तरी नंबर माझा मिळाला लँडलाईनचा, आणि तिने मला फोन केला की मॅडम तुम्ही कशा आहात, काय तुम्ही मला शिकवायला होता. मग मला ती नेमकी काय लक्षात येईना कोण विद्यार्थिनी आहे ते, तिने नाव वगैरे पण सांगितलं, पण मग नंतर तिने मला सांगितलं की 5वीत असताना तुम्ही जी कविता मला शिकवली होती ती मला अजून आठवते, आणि तिने फोनवर मला ती संपूर्ण कविता म्हणून दाखवली. आणि मध्ये अनघा डोईजड तिचं नाव, युएस मध्ये असते ती. पण असे विद्यार्थी आहेत की ज्यांना अजूनही शिकवलेलं लक्षात आहे किंवा आठवतं, किंवा भेटल्यानंतर सांगतात की मॅडम तुम्ही शिकवल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. आणि असं कुठंच वाटत नाही की ह्या विद्यार्थिनी मराठी मिडियमच्या आहेत. या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचंय की इंग्रजी ही एक भाषा आहे, ते कौशल्य आहे आपलं.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे ते कौशल्य आपल्याला, आता इंग्लिश आपल्याला माहितच आहे की वर्ल्ड लँग्वेज आहे, त्यामुळे इंग्लिश यायलाच पाहिजे. पण आपलं आता व्हायला काय लागलंय की आपण इंग्लिशला जास्त महत्व द्यायला लागलोय. म्हणजे माझा इंग्लिश मिडियमला किंवा इंग्रजी भाषेला माझा विरोध नाहीये, मी स्वतः इंग्रजीची शिक्षिका आहे, पण इंग्रजी भाषा शिकून आपण आधुनिक होणं हे चुकीचं आहे. आपल्या भाषेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे, मातृभाषेतून आपण शिक्षण घेतलं पाहिजे, कारण मातृभाषा आणि संस्कार हीच आपली खरी ओळख आहे.
1: खरंय.
0: आणि ह्यासाठी मग मी टीचिंग मध्ये काही वेळा वेगवेगळ्या गोष्टी मी करायचे, पीपीटी सुद्धा मी काही वेळा तयार करायचे, ओव्हरहेड प्रोजेक्टर त्यावेळी होते, त्याच्यावर टीचिंग एड्सचा भरपूर वापर करून विद्यार्थ्यांना सोपं कसं करून सांगता येईल
1: हा
0: प्रयत्न असायचा. आणि त्यामुळे असेल कदाचित, पण विद्यार्थ्यांना गोडी लागलेली असायची असा माझा तरी अनुभव आहे.
1: काही विद्यार्थ्यांसाठी एक दोन गोष्टी सांगाल का की सहज किंवा त्यांना एकंदरीत गोडी निर्माण होण्यासाठी इंग्रजीची, किंवा त्यांनी काय करायला हवं?
0: आता इंग्रजीची गोडी निर्माण होण्यासाठी खरं म्हणजे वाचन हे असलं पाहिजे त्यांचं. आता वाचन येण्यासाठी

0: मुळात त्याची गोडी लागणं आवश्यक आहे. आणि
1: बरोबर
0: त्यासाठी मग जिथे जिथे आपल्याला इंग्रजीचं, आता मराठी मीडियमच्या मुलांसाठी मी हे सांगते कारण इंग्लिश मीडियमच्या मुलांना हा प्रश्न येत नाही, पण
1: बरोबर
0: मराठी मीडियमच्या मुलांना शाळेशिवाय इंग्रजी फारसं कुठं ऐकायला किंवा वाचायला मिळत नाही. तर मग पालकांनी सुद्धा थोडस त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. इंग्रजी पेपर असेल, इंग्रजी छोटी कॉमिक्सची पुस्तकं असतील,
1: बर
0: कारण चित्ररूप जे असतं ते बघायला मुलांना मजा वाटते आणि हळूहळू त्यांना आवड निर्माण होईल आणि त्याचा अभ्यास ते आपोआपच करायला लागतील.
1: नक्कीच शब्दसंग्रह वाढला पाहिजे,
0: हो,
1: ते
0: शब्द
1: महत्वाचं अर्थ.
0: संग्रह वाढायला पाहिजे
1: आणि हे
0: आणि
1: सगळ्याच भाषांसाठी आपण लागू होऊ शकतो.
0: आहे. हो, आणि जेवढा तुम्ही त्या भाषेचा वापर कराल तेवढा तुमचा शब्दसंग्रह वाढत जातो.
1: बरोबर
0: आणि इंग्लिशच्या बाबतीत म्हणाल तर आता स्पेलिंग पाठ करणं आता तेवढं तसं राहिलेलं पण नाही, म्हणजे एखादं स्पेलिंग जरी चुकलं तरी आम्ही रागवायचो विद्यार्थ्यांना, पण विद्यार्थी करायचे.
1: बरोबर, किंवा आठवड्याला तेव्हा एकदा डिक्टेशन
0: हो

0: इंग्लिशच्या बाबतीत म्हणाल तर आता स्पेलिंग पाठ करणं आता तेवढं तसं राहिलेलं पण नाही. म्हणजे एखादं स्पेलिंग जरी चुकलं तरी आम्ही रागवायचो विद्यार्थ्यांना, पण विद्यार्थी करायचे.
1: बरोबर. किंवा आठवणीला तेव्हा एकदा डिक्टेशन असायचं इंग्रजीच्या ह्याला.
0: मी तर म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना मी वहीच घालायला सांगितली होती, रोज 5 ओळी त्यात लिहून आणायच्या इंग्लिश असा अभ्यास गृहपाठ दिलेला असायचा. दुसरं मी एक करायचे म्हणजे रोज मी त्यांना 5 शब्द पाठ करून यायला सांगायचे स्पेलिंग, आणि ते दुसऱ्या दिवशी शाळेत म्हणून घ्यायचे. गटप्रमुख नेमलेले असायचे, गटप्रमुखांचं मी घ्यायचे, मग गटप्रमुख आपापल्या गटातल्या मुलींचं घ्यायचे. त्या मुलींना पण जरा छान वाटायचं, म्हणजे थोडस त्यांना पण आपण कोणतरी वेगळे आहोत त्यांच्याकडून करून घेतोय असं पण व्हायचं पण करायचं. किंवा मी वर्गावर येईपर्यंत, कारण एका वर्गावरून दुसऱ्या वर्गावर जाईपर्यंत आपली शाळा तुला माहित आहे 3-3 मजले, 1-5-10 मिनिटं वेळ जायचा.
1: बरोबर.
0: त्यावेळी मी वर्गात पोहोचेपर्यंत मी विद्यार्थ्यांना सांगितलेलं असायचं, धडा जो शिकवलेला असेल किंवा आधीचे झालेले जे धडे असतील त्याचं वाचन, चांगलं वाचन येणारी जी विद्यार्थिनी असेल तिला सांगायचं आणि तिच्या पाठीमागे त्या बाकीच्या विद्यार्थ्यांनी म्हणायचं. त्यामुळे मग वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना पण ते म्हणायची सवय व्हायची आणि वाचन पण व्हायचं, ते शब्द डोळ्यातून जायचे. त्याचा पण फायदा बऱ्यापैकी व्हायचा.
1: खरं बघितलं तर गोडी निर्माण व्हायला हवी शिक्षकांबरोबर. तुम्ही म्हणाला तसं पालकांचा सुद्धा यामध्ये भूमिका आहे.
0: आणि आता तर आता युट्यूबवर वगैरे इंग्लिश मध्ये कथाकथन गोष्टी असतात, त्या गोष्टी ऐकणं किंवा चित्ररूप गोष्टी पण असतात युट्यूबवर, त्यामुळे ते आता तर उलट सोपं झालंय
1: अगदी.
0: त्यामुळे ह्या गोष्टी करायला काहीच हरकत. माझी एक विद्यार्थिनी होती, कोरोनाचा जो काळ होता त्यावेळी जी परीक्षा झाली 2020 मार्चची, त्यावेळी तिला इंग्रजीला 100 पैकी 100 मार्क्स पडलेले होते. म्हणजे 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तिला मिळालेलं होतं.
1: तुमचे छंद किंवा आवडीनिवडी याबद्दल सांगा.
0: छंद आणि आवडीनिवडी म्हणायचं तर मला पहिल्यापासूनच म्हणजे शिवणकामाची आवड आहे, भरतकामाची आवड आहे, विणकामाची आवड आहे, या सगळ्याचीच आवड असल्यामुळे मला आता वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडत नाहीये. म्हणजे मला गाण्याची पण आवड आहे, त्यामुळे मी सध्या गाणं पण शिकते. देवल क्लबला मी मध्यमा एक परीक्षेची तयारी आता करते आणि सुगम संगीतचा पण क्लास मी लावलेला आहे. म्हणजे जसं जमेल तसं मी करत असते. दुसरा एक आमचं भजनी मंडळ आहे, त्या भजनी मंडळात पण आम्ही जातो, मग त्यांचे पण काही कार्यक्रम असतात. त्यानंतर मला वेगवेगळी ठिकाणं बघायची फिरण्याची आवड आहे, त्यामुळे नोकरीत असेपर्यंत या सगळ्या गोष्टी फारशा काही करता आलेल्या नाही.
1: बरोबर.
0: फारसं फिरता पण आलेलं नव्हतं, त्यामुळे ट्रीपला जाणं किंवा काही ठिकाणं बघून येणं.
1: बरोबर.
0: त्यात पण आता थोडा वेळ जातो.
1: आणि बाकी आता अजून रुटीन काय आहे?
0: रुटीन मध्ये आता मी सकाळी उठून चालायला जाऊन येते, मग योगासनं असतात, त्यानंतर मग घरातलं थोडंफार नातवंड आहेत त्यांच्या बरोबर वेळ असतो. छोटी 3.5 वर्षाची तिच्या बरोबर थोडा वेळ असतो, त्याच्यामध्ये वेळ जातो, वाचन थोडंफार होतं, असं सगळं थोडं थोडं चालू
1: असतं. तुम्ही सर्व्हिस, तुम्ही नोकरीमध्ये असताना तुमच्या मुलांना तुम्ही ठेवून जात होतात पाळणा घरामध्ये, पण आता छान तुम्ही तुमच्या नातीला सांभाळताय.
0: तिला वेळ देता येतो त्याचा खूप आनंद होतो.
1: खरंय.
0: आणि बालपण मुलांचं आठवत नाही, पण आता नातीचं बालपण बघता येतंय त्याचा खूप आनंद होतो.
1: खूप छान वाटलं. एकंदरीत आयुष्याच्या आत्ताच्या या टप्प्यावर काय सांगाल?
0: मला थोडस असं सांगता येईल की मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी मुलींच्या शाळेतच काम केलेलं आहे, म्हणून मी जास्त मुलींसाठी सांगेन की मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, म्हणजे कुठल्याही परिस्थितीला त्यांना तोंड देता आलं पाहिजे. कारण कसं होतं, पुढे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे आपल्या हातात नसतं, आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीला हाताळता यायची आपली तयारी असली पाहिजे. मानसिक दृष्ट्या पण आणि आर्थिक दृष्ट्या पण आपण आपल्या पायावर उभं असलं पाहिजे, खंबीर राहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे शिक्षण फक्त पुस्तकी शिक्षण घेऊन उपयोग नाहीये, तर तुमचा सर्वांगीण विकास झालेला असला पाहिजे. म्हणजे बारीक सारीक गोष्टींसाठी सुद्धा नुसतं शिक्षण घेऊन आपल्याला या गोष्टी जमत नाही. म्हणजे साधे साधं उदाहरण मी सांगते की आजच्या एखाद्या मुलीला, फक्त मुलीलाच असं नाही मला म्हणायचं, मुलाला सुद्धा शर्टचं बटन तुटलं किंवा आपल्या ड्रेसचं बटन तुटलं तर ते बटन लावता आलं पाहिजे. एखादा आपला शर्ट उसवलाय किंवा काय तर त्याच्यासाठी टीप मारता आली पाहिजे.
1: बरोबर.
0: किंवा अगदी बारीक सारीक घरातली जी कामं असतात

0: एखादा नळ दुरुस्त करायचा असेल, लाईट दुरुस्ती असेल, हे सुद्धा आपल्याला बारीक सारीक गोष्टी या आल्या पाहिजेत. नुसतं पुस्तकी शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर आपलं व्यावहारिक शिक्षण आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा कौशल्याधिष्ठित शिक्षण आपल्याला यायला पाहिजे.
1: खरं
0: आणि ही सवय आम्हाला खरं म्हणजे आमच्या आई वडिलांपासूनच लागलेली आहे, कारण बारीक सारीक गोष्टी त्यांनी खूप आम्हाला करायला लावलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेही असं आतापर्यंत कधी अडलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले संस्कार आणि आपली मातृभाषा पण आपण विसरता कामा नये, कारण माणूस हा संस्कारानेच बनतो आणि शिक्षणातून हा चांगला माणूस घडणं हेच अपेक्षित आहे.
1: अगदी बरोबर.
0: मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आणि मुलगी दोघही माझे मराठी मीडियम मध्येच शिक्षण घेत होते. मुलगा सुशांत हा तवनापाला होता 10वीपर्यंत. मुलगी श्यामली ती आपल्याच शाळेत होती. इतक्या चांगल्या पद्धतीने दोघांचाही सर्वांगीण विकास झालाय की मी त्यात पूर्ण समाधानी आहे. आता मुलगा आहे तो आमचा, तो इंजिनियर झाला EMTC मध्ये आणि तो आमचा कारखाना आहे, तो कारखानाच बघतो. आणि मुलगी सुद्धा तिने इंजिनिअरिंग केलं कम्प्युटर सायन्स मध्ये आणि आता त्याच्यानंतर MBA करून ती पुण्याला कंपनीमध्ये HR मध्ये काम करते. दोघांचंही छान चाललेलं आहे. मी 2019 ऑगस्ट मुख्याध्यापिका म्हणून उषाराजी हायस्कूलचा कार्यभार सांभाळला आणि त्यानंतर मार्च 2020 पासून कोरोना सुरू झाला. लॉकडाऊन आणि त्यावेळेची जी परिस्थिती होती ती हाताळणं म्हणजे माझ्या नेहमीच्या कामापेक्षा खूप वेगळं काम त्यावेळी मला करायला लागलेलं होतं. कारण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणं, शिक्षकांना बोलवणं किंवा ऑफिस स्टाफला बोलवणं खूपच अवघड होतं. आणि मग त्यावेळी अगदी ऑनलाईन टीचिंग पासून ऑनलाईन एक्झाम, ऑनलाईन रिझल्ट आणि ऑनलाईन प्रवेश ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायला लागल्या आणि त्यासाठी आधी शिक्षकांना तयार करायला लागलं आणि मग विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचणं किंवा पोषण आहार येत होता. पोषण आहार म्हणजे धान्यच येत होतं त्यावेळी, पण तेही पोचवायची जबाबदारी शाळेची होती. आणि हे ह्या सगळ्या गोष्टी खूप आव्हानात्मक होत्या, पण ह्या सगळ्या गोष्टी निभावून नेता आल्या ते म्हणजे आपल्या माननीय डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब यांचं सतत मार्गदर्शन असायचं. माझा ऑफिस स्टाफ, माझे सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांना लसीकरणसाठी म्हणजे लस सुद्धा शाळेतच दिली ती असं होती. त्याचं नियोजन खूप वेगवेगळ्या पद्धतीने करायला लागायचं, कारण एक नियोजन तयार करून होईपर्यंत काहीतरी दुसरा आदेश आलेला असायचा आणि पुन्हा ते नियोजन बदलायला लागायचं. म्हणजे क्षणाक्षणाला वेगवेगळ्या गोष्टी असं तोंड द्यायला लागलेलं होतं. सगळ्यांच ऑनलाईन शिक्षणासाठी तयार करणं ही खूप अवघड गोष्ट होती.
1: बरोबर.
0: पण हे सगळं पार पडता आलं. मी जे काम केलं त्याबद्दल मी पूर्ण समाधानी आहे.
1: जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना जे आपण श्रोत्यांना ऐकू.
0: भले बुरे जे घडून गेले.
1: आपण श्रोत्यांना हे सुंदर गीत ऐकूया.
2: भले बुरे जे घडून गेले विसरून जा

0: साठे मॅडम, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. तुमचे सगळे छंद छान आत्ता जोपासा. आत्ताचं रिटायर्ड लाईफ खूप छान एन्जॉय करा, भरपूर फिरा, छान तब्येत सांभाळा. तर खूप साऱ्या शुभेच्छा. आकाशवाणीच्या वतीनं माझे जीवन गाणे या कार्यक्रमाच्या वतीनं आपले आभार, नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

माझे जीवनगाणे हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. त्या कार्यक्रमात आज आपण अंजली साठे यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता रामचरित मानस गान हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आज या कार्यक्रमाचा भाग 379 वा आम्ही प्रसारित करत आहोत. आवाज आहे हरिहरन यांचा, रचना संत तुलसीदास यांची, संगीत आहे सतीश भाटिया यांचं.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आज या कार्यक्रमाचा भाग 389 वा आम्ही प्रसारित केला. गायक होते हरिहरन, रचना संत तुलसीदास यांची, संगीत होतं सतीश भाटिया यांचं. सकाळचे 11:11 आणि 10 सेकंद झालेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. यादव की बारात या चित्रपटातल्या गीतांना कार्यक्रमाची सुरुवात. ही रचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत आर डी बर्मन यांचं, आवाज आहे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा.

गातर है मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो आता अभिमान या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची रचना, एस टी बर्मन यांचं संगीत.

श्रुते हो मुकद्दर का सिकंदर या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात अंजान यांची रचना आपण ऐकली. कल्याणजी आनंदजी यांचं संगीत होतं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रुते हो आता लता मंगेशकर यांच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांची रचना, RD बर्मन यांचं संगीत, चित्रपट पडोसन.

तारही मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:31 झाले आहेत. या कार्यक्रमात आता मेरे जीवनसाथी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची रचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

श्रोतेहो, अनुरोध या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज आपण ऐकलात. रचना होती आनंद बक्षी यांची, संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:42 झालेत. या कार्यक्रमात आता अनामिका या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा आवाज, आर डी बर्मन यांचं संगीत आणि रचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR यांच्या ॲपवर. या कार्यक्रमामध्ये आता शेवटी लता मंगेशकर यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, RD बर्मन यांचं संगीत, चित्रपट आपकी कसम.

श्रोते हो, बॉबी या चित्रपटासाठी हा होता लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांचा आवाज. रचना होती आनंद बक्षी यांची. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्रतिभा ठोंबरे. गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. आणि श्रोते हो, 1 वाजल्यापासून विविध भारती आणि 12 वाजल्यापासून वनिता मंडळ आमच्या सखळ्यांसाठीचे हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान आजच्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व. नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळतायत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी

0: हा बस मागे येऊ दे येऊ दे येऊ दे बस बस बस बस हा चला मॅडम येतो.
1: थँक्यू हा चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलं.
0: आम्ही कोण वरून आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम. चला.
1: नाही नाही पण भारी आहे सगळं फारच गोड आहे. हो
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच.
1: नाही तेच सांगते फार गोड वातावरण आहे हो इथे किती शांती आहे.
0: आली लोकांले शांती नको डीजे लागतो. लग्न लागलं वाजवा डीजे मॅच जिंकली वाजवा डीजे गणपती आले वाजवा डीजे गणपती गेले वाजवा डीजे.
1: अहो म्हणून तर इथे बरं वाटतंय.
0: अहो थोडा वेळ तुम्हा शहरातल्या लोकायला इथे जास्त करमत नाही थोडा वेळ बरं वाटत. तिकडे स्विमिंग पूल आहे डीजे तिकडे गर्दी आहे जा.
1: नाही नाही नाही नको बाई बर ते जाऊ दे तशी भीती नाही ना इथे. नाही जनावर वगैरे हो
0: तिथूनच आलात ना बघ. नाही तर जनावर नाहीयेत त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे.
1: हो का बरं झालं बाई. बरं किती पैसे झालेत.
0: कसले
1: अहो इथे आणून सोडायचे.
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या.
1: हो का बरं झालं. मला मला मला सांगा संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल.
0: तशी सोय नाही इथं.
1: हो बरं झालं सांगितलं. माझ्या मुलाला फोन करते तो आणेल गाडी.
0: चला मग येतो.
1: हो
0: श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम.
1: अयो बाई अय फुलपाखरू थांब थांब थांब. अरे ए देवा कृपा राहू दे रे बाबा. हा किती स्वच्छ पाणी आहे. अरे अरे अरे मला गुदगुल्या होतात रे. अरे मला सवय नाही फिश मसाजची. मॉलमध्ये ढिगानं पैसे घेतात तुमच्या या मसाजची. इथे फुकट आहे पण काय करू सवय नाही बाबा. गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग तर कितीही चांगल्या असो अस्वस्थ व्हायला होतं. कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही. हो बाई चिकूब कसं लगडलेत. अगं बाई तोडू का. नाही नाही नाही असं कस. कुणी आहे का इथं. कुणी आहे का. माळी माळी हिंदी असते. बागबान बागबान काही है क्या. इस फळ का कैसे दिया.
0: अहो थोडं उभिंदास चालतंय.
1: अगं मी मराठीच आहे. नाही हो विचारलेलं बरं. सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते. अहो त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जहागिरी वाटत असते. मला नाही आवडत तसं. आपलं ते आपलं दुसऱ्याचं ते दुसऱ्याच. मी सांभाळते या गोष्टी.
0: सांभाळा सांभाळा. कसं आहे पाहणं सोपं असतंय सांभाळणं कठीण.
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी.
0: नाही माझंच विद्यापीठ आहे. हे फुलं पानं लई काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास हे तुमच्या पॅकेज मध्ये.
1: पॅकेज
0: हे हवा पाणी प्रकाश फुलं फळ समजा निसर्ग देवाचं पॅकेज आहे. आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आणि पिकनिक स्पॉटचं नाव दिलं.
1: अगं बाई एकच घेते बरं का.
0: थोडा
1: वा ताज्या फळांचं गोडवा काय आवरच असतो. हा वा वा वा वा सुरेख. आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते शेतातून खळ्यात खळ्यातून पेटीत पेटीतून ट्रकमध्ये ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये मग व्यापाराकडे मग आमच्या फळवाल्याकडे. ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जातं.
0: राम कृष्ण हरी.
1: एवढा वाईट होतं का जोक.

चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काहे के। नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा। चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा। मस्त आला फोटो। आता झालं शास्त्र पूर्ण। काय सुरेख हवाय, इथे बसून प्राणायाम करायला खूप मजा येईल। ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का।

0: अरे तुम्ही का अंधारात? तुमच्याकडचे लाईट गेले आहेत का? हो बे, या लोड शेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवलीतही अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
1: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होई. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे. तुम्ही पण या बरं का इथं, मी पोस्ट करेन इन्स्टावर. बघा नक्की माझी पोस्ट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलं आहे माझ्या. काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेले तर दारं खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या अशा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही? अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिवली सारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबा पिके तो रस गाळी तो करत झिम्मा गळतात ना, तशाही इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचं नव्हते. पण जो मुलगा गेला होता की नाही, तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती, पण तोंड देखली ओळख होती. अहो, पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट? काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर. पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माल यायची. महेश पण असायचा, आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची 2 लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात, तसं सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या त्या गप्पांच्या टोळक्यात मलाही जावं वाटायचं. आई डोळे मोठे करायची. पुढे काय की कशावरून आत्याचं आणि बाबांचं मोठं भांडण झालं. मग आत्याचं घरी येणं कमी झालं. माझंही 12वी संपलं संपलं, लग्न झालं. अजून आले नाहीत ना लाईट? काय ग बाई, शी. बिलं पाठवताना मात्र तत्पर असतात नाही?
2: चना नाही, जना जनार्दन है हमरा नाम.
0: भाऊ, मी तुम्हाला का चना म्हणेन? मी या चनाला बघून चना म्हटलं. आणि तुम्हाला जना तरी का म्हणेन? ओ, तुम्हारी बायको बोलेगी ना, मैं परकी बाई का ऐकू तुमको जना बोलेगी.
2: नाही मॅडम, वो तो हमको मुन्ना का डॅडी पुकारत है. मुन्ना का डॅडी.
0: डॅडी
2: और नहीं तो का?
3: हसरत ही रह गई कि कोई नाम से पुकार.
0: ऐक, कोई बात नहीं भाऊ, जनार्दन भाऊ कोई बात नहीं. रोज सकाळी उठने का, आरशे के सामने खड़ा होने का और गुड मॉर्निंग जनार्दन बोलने का. हाँ. देख, खुद से प्यार मतलब खुदा से मोह.

0: चना सिंह। ए मैडम, मिला कि नहीं सुकून? अरे सुकून है जो आप पॉकेट में मिलत है। अरे लोग कहाँ कहाँ जाते हैं, सात समुद्र पार जाते हैं, हिमालय जाते हैं, मिलत नहीं है सुकून, आपको पॉकेट में मिल गया सुकून। हाँ मैडम, ए मैडम,
1: छान वाटल।
0: अरे चना खाओ और छान वाटेगा।
1: हो, एक पूड़ी दे दो।
0: एक का है मैडम?
2: एक ले लो,
0: दुई ले लो।
1: नहीं नहीं नहीं नहीं, फुकट नहीं, फुकट मिळालं म्हणून पोटावर खाऊ नाही, पोट बाहेर येत।
0: हे भगवान।
1: अगे भाई, हा पण वाईट होता का जोक माझा? जाऊ दे। चणे, वा खुसखुशीचा चणे। वा वा सुरेख, आमच्या अनिरुद्धला बरं आहे भाई हे ठिकाण सापडलं नाही का? अनिरुद्ध माझा लेक हुशार आहे, कधी कुठून येत नाही। काल मला म्हणाला चल चल तुला फिरायला नेतो, इथे आणलं। छान आहे हो हे ठिकाण, मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा। नाही तर हल्ली काय होई, 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी गजरगुंडी आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी यायचं, यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस। किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला? पर मानशी किती घेत असतील हे? 3-4 हजार। काही नाही, आपली झऊजणी यांच्याकडे पैशाचा पाऊस। केवढी महागाई वाढली।

0: लेने पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला? नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेस, चपला, परसा, दागिने यांची किंमत काढली ना तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये. यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच. ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली. गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं. आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय? बरं, हे कुणाला दाखवायचं? जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात. आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळ वणणार तो. कौतुक नाहीच. किती बूड आपटा, कौतुक नाहीच. आणि चाललंय तर कौतुकासाठीच, नाही का? जे आपल्याला हिच्याकडून, त्याच्याकडून, ह्याच्याकडून, त्याच्याकडून हवंच असत. असं अपेक्षा वाईट. ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान. उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल. आता तुम्ही म्हणाल काय ग बाई, ह्या बाई नुसतं रील मधलंच बोलतात. बोलते तरी, हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बरं. सगळ्यांच्या माना खाली दुःखानं नाही बरं. हे मोबाईलवर असं बोट घासण्यात, अचं करण्यात आयुष्य चाललंय. पर आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे, असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं आहे. त्याचं लागली झोप, पडला टणकन मोबाईल नाकावर. असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालो, कळवळलं ना पोरग. त्याचं सोडा, संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडतंय म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे. आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा. सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही, नखा एवढाही रोग नाही. मग डॉक्टरनं विचारलं, का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता? तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तर माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन. शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे, तेच बघते. पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो. तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रील सारखी. मेंदूला तर थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन. डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईल पासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली हो मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते. मलाही म्हणते चल गो चल गो, पण माझी बाई काम संपत्नी घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता, तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले. हे मोठं मैदान, काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन. मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो. लोक तहानेने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी. पाण्याची व्यवस्था ते तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली. धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ. काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध झाले. चार दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले. इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला. सुमती, अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू आणि मेले असते तर.
1: मेली असतीस तर मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
1: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
1: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतंस ना. या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
1: तो एक सत्य.
0: मग आपण कोण, हवा का झोका?
1: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता काय करून घेतलंस ग स्वतःच? कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा दुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो. नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू. जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो.

0: असतं हे जाग होणं? माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
1: नाव?
0: हा, कोण तुम्ही?
1: फॉर्म भरतोय.
0: हा, फॉर्म? रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
1: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते. इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
0: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे, तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्धचा उंचसा.
1: नाव?
0: अनिरुद्ध लोंढे.
1: तुमचं नाव?
0: माझं सुमती लोंढे. हो.
1: वय?
0: 60.
1: नक्की?
0: हो, खोटं का सांगेन मी?
1: इथे खोटं चालत नाही.
0: मलाही नाही चालत. अहो, किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात, तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःचं हसं करून घ्यायचं? आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो न वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटत. गंमत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
1: आजार?
0: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
1: डोळ्यांचे विकार?
0: अहो नाही, अहो हे मनाच. जा भरा, काही भरा.
1: जेवण वेज?
0: हो, वेज. नॉनव्हेज नाही खात मी.
1: इथे नॉनव्हेज मिळतही नाही.
0: मग काय विचारलं? आहो काय का, अजबच आहे बे, कशी माणसं असतात नाही. इथे कोरडा ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही हो. हे काही जणांचा ना हा आतला प्रवासच थांबलेला असतो. निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं. खट खट खट खट. तुमची की नाही, लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरं, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल. सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का, स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का जे वन? किती छान, टू गुड, लव यू, वा वा वा, सुंदर. खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हां, तुम्ही काय सांगत होते? हां, तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाऱ्याच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का. म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणलीये म्हणून नाही वाईट वाटलं तिला, फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का. कायच करायचं बाई लोकांचं. माझा फोन कुठे गेला? फोन माझा. फोन कुठे गेला? इथेच तर होता ना. हा, मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई, मग आता कुठे गेला माझा फोन? अरे माझा फोन कुठे गेला? ओ, कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का इथं? आहे का कोणी?
2: काय झालं मॅम, काही अडचण?
0: अहो दादा, माझा ना मोबाईल दिसत नाही आहे.
2: ओके ओके, शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही?
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. ह्या दगडावर ह्या दगडावर ह्या ओळ्यात इथेच तर रमले मी. काय करू आता मी?
2: थांबा थांबा, आपण बघूया.
0: नाही, माझ्या मुलाला कळवायचं होतं ना. म्हणजे कसं, हल्ली मोबाईलचा नंबर लक्षात राहत नाही ना.
2: आपण बघूया, थांबा.
0: ओ मला ओ माकडांनी नेलं असेल का?
2: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाही.

0: ओहळ्यातून वाहून गेला असेल का?
1: नाही मॅम, एक मिनिट आपण बघूया.
0: बाई काय करू मी, मोबाईलशिवाय काही होत नाही हल्ली.
1: एक मिनिट जरा उठता का?
0: मी उठून काय करू आता?
1: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर उठले, घ्या.
1: हा बघ, हा घ्या.
0: बाई तुम्हाला कसं कळलं?
1: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: ऐको सो सॉरी, सॉरी आहे माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंधळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना. सॉरी.
1: नाही मॅम, काहीच त्रास झाला नाहीये. तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. हा काही लागलं तर सांगा, हा आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का?
1: नाही, हे माणुसकी मध्ये.
2: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमको पाणी संपलं, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली. मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हात अनातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय. नको नको, मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं ताणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू, माझं धर्म बुडल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला.
0: तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुख अजून लागली आहे मला.
2: मी असाच वेंधळेपणा करते बाईशी. हे बघा, फोन कशासाठी शोधला होता? बसले तुमच्याशी गप्पा मारत. ओ माझ्या लेकाला फोन करायचा होता. त्याने मला सांगितलंय फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात? नाही नाही नाही, मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पुलाजवळ, मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे. तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा. छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो नुसतं कलकलाट माणसांचा,
3: प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही.
2: त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकंच उठतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये, माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्र विचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईल मुळे कळलं आपल्याला. काय ग बाई, आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणी, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावी, मधुमेहाचं एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसती सगळ्यांनी दुकानं मांडलेत, बाजार भरलाय नुसता आणि आपल्याला कन्फ्युज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात, बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं. सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवर वर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत. इलेक्ट्रिक वाले तोडतात, मग परत बांधतात, मग गॅस वाले तोडतात, मग परत बांधतात. अहो चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा, का आता एवढा चांगला रस्ता खोदतो तुम्ही, सिमेंट का करणे काय, सगळे सिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज, ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचं नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय. काय आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील, सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या धडकी वरती हो नाही का? दहीहंडी म्हणू नका, होळी म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, ते बरं लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, त्या मॅचेस, ते बँजो, ते नासिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत राहणारे उत्सवी माकडं झालो. म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची, आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की की मरण आहे? मेलोय का आपण?
4: आले आमच्या सणांवर, आमचे सण बरे दिसतात, रागवला.

आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत कुणाही बद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जाते बे चिव चिवायला? स्वतःचं गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापडणे आले डोळ्यावर. जांभई नाही, काही नाही, छान हलकं वाटत हो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे, इथल्या मालकाला भेटायला हवं. सुरेख वातावरण आहे. आई बापाची लाराची लेका मिलारी, चोली पिवली गो, नेसले अंजीरी सारी, माझ्या केसान गो.

रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काहो कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, हे असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो, का व्हायचं ना मोठं, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं, ह्यांना जमतं बाई. आमचं हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चर मधला तो दिलीप कुमार असो ना हो असे, आणि माझ्यासमोर एकदम गुरुवर्य सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बाई. असं पण आनंद आहे, आनंद आहे, एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही, मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचं आहे तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो, त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हा, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं, पण ते नाही झालं, नाही झालं, गोष्ट संपली, पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो तरी पण ते येतं की नाही आपल्या पायापायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते, हे पापच ना, हे पापच. हे मला तुम्हाला सांगायचं होतं, नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात, काय म्हणालीस का? मी म्हणाले नाही, काहीच नाही. मी एकदम सावध झाले, म्हटलं बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना, निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली, सर्वच गोड गोड बोलतात, आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता.

0: आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो अरे. श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कोणी नाहीये, आणि कोणी आलंच चुकून हात द्यायला तर कोण हा का दिला याने हात, काय हवं याला, असे नाना संशय. विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला, कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची. कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो. कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हा विश्वास सांगा ना. या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या जगण्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असं लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण? आपण हलतोय, डुलतोय, चालतोय, थांबतोय, खातोय, पितोय, झोपतोय, उठल्यानंतर कुठल्या देवाचं कुठलं स्तोत्र म्हणायचं, कुठला व्यायाम करायचा, कुठला ग्रीन टी प्यायचा, जेवायचं काय, बघायचं काय, कशावर रिॲक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. माझं काय, माझं माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का, संपलंय का ते,
1: मेलोय का आपण?
2: मी येऊ खेळायला.
3: ए तुला नाही येता खेळता?
2: येत. हे बघ, हे बघ, ए बादलो बादलो, कट्टी कट्टी
3: कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचं मित्र मैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत
1: असं आपलं मला वाटायचं, म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखी.
2: ए ऐक ना, ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
3: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
2: हे बट्टी बट्टी.
0: बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होत. एकटं राहण्याची भीती, ही भीती, ही भीती अजूनही पाठ सोडत नाहीये. नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी, बाहेर का बर, घरातल्या भांडणामुळं, सतत भांडणं, आई बाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसते भांडणं भांडणं भांडणं. भांडणं इतकी टोकाला का जातात हो? मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे, पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं, आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते, आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेस अवतीभोवती पसरलेला असतो, आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठच सोडत नाहीत. नको नको ही भांडण, भांडण नको देवा, ही भांडण नको. हॅलो अविचा आई का? मी 5 नंबर मधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंगमधल्या बर्थडे पार्टीला, मी नको जायला हवं होतं. मान्य मान्य, खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाही आहे हो, माझ्या अजून मला त्रास होतोय त्या गोष्टीचा. मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं, एकदा, फक्त एकदा. थँक यू सो मच, थँक यू.
4: संगीता, रागवलीस का ग? तुझ्या श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता. तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखवलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं. माफ करशील का ग राजा मला? एकदम म्हण मला.

0: हॅलो, अहो मी बोलते. तुम्हाला एक विचारायचं आहे आणि एक सांगायचं पण आहे. एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच. असं एक पाप माझ्या हातून घडलंय, महेशला नाही काढू शकले हो मनातून. हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा, पण तुम्ही नाही ऐकलत.
1: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात, सांगा ना. कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्यप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात. आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता. म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात.

0: झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता. म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात. सांगा ना, तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात. उभं बालपण आई बाबांच्या भांडणात घालवलेली मी काय करू तुमच्या या देवपणाच. माझ्या देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला. माफी नाही मागत तुमची, नाही माफी मागत. मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल.
1: हे माफी मागणं चांगलं असतं बरं. मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं. तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण. मग त्याच्याकडे परत जाताना काय ही सगळी ओझी घेऊन जायची, काय हे मन काळकुट्ट करून जायचं, नाही का? ती ओझी उतरवून जाऊया. जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया. मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया. मुक्त अशी विमुक्त अशी मी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते. श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योत ही बनते इसा पुढली. दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला. अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते.
2: मॅम वेळ झाली.
0: हो का?
2: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत.
0: बाई हो का, बरं झालं. माझं मन नाहीच भरलं इथून. मला इथे राहायला खूप आवडेल.
2: मोस्ट वेलकम मॅम.
0: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
2: नाही मॅम, 24 तास पॉवर असते.
0: हो का, बरं. मला काय करावं लागेल?
2: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम.
0: बर.
2: येस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक्यू.
0: हो बरं झालं बाई, मला इथे राहायचंच आहे. निघते बरं का मी. बरं, तुमची लाईट आलीच नाही ना अजून?
1: येईल.

बाबा आई गेली. गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत. हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली. दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा ऐका. http://awards.gov.in आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 1:05 गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाजमाध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जस्सिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्धसमाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्स यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची

ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत जी सेव्हनसाठी महत्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी सीआयडीनं त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल. तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनीबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या.

0: केल्या तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावोचा संघाचा 7-1 पराभव केला तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मगर जब जीवन में आगे बढ़ते हैं तो पता चलता है कि जितना समय हमने चिंता में व्यस्त किया चिंता में मतलब गवाया उतना अगर हम उसके उसका जवाब ढूंढने में या हल ढूंढने में निकालते तो शायद परिणाम बेहतर होते. एक साथी ने लिखा है, सुबह की सैर पर जाते हुए और लौटते हुए सब्जी और फलों से भरे ठेले, कहीं फूलों की दुकान, किसी जानवर की अजब गजब हरकतें, फुदकते तरह तरह की चिड़ियों को देखकर भी मन बहुत हल्का महसूस करता है. कुछ समय प्रकृति के साथ गुजारना चाहिए, बहुत से दुख दर्द भूल जाते हैं. किसी से हल्की फुल्की बातें करके भी मन हल्का सा हो जाता है. वहीं पर एक साथी लिखते हैं, मराठी लेखक हैं पु ल देशपांडे, कहते हैं हमारी उम्र तब तक है जब तक हम लोगों को याद रहते हैं. बस यही बात है, हम पल दो पल के मेहमान हैं फिर भी दिल में जीते रहेंगे. और चलिए इसी के साथ सुनिए बातों बातों में इस फिल्म का गीत अमित कुमार और लता मंगेशकर की आवाजों में. अमित खन्ना ने इसे लिखा है, राजेश रोशन का संगीत.
2: उठ सबके कदम देखो रम पम पम.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्वाचा आहे. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा सुरू आहे. यानंतर ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहे. फ्रान्समध्ये नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या PM जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं, तसंच पालक मेळावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळा देखील आजपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर इथं सुरू असलेलं उपोषण आमदार रोहित पवार यांनी काल रात्री मागे घेतलं.

मंत्री गिरीश महाजन यांनी काल उपोषण स्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. 22 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी यासंदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील. तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या शांतता करार करण्यात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. त्यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी इथल्या महापालिका रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेनेने या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दवट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये 52वा G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. एनटीएकडून नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि

मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या खूप जवळचा आहे आणि आपण त्या गोष्टीचा भाग कधी बनतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि तो विषय म्हणजे फॅन कल्चर आणि फॅन्डम. आपण कलाकार, मालिका, कथा यांच्याशी इतकं खोलवर कसं काय जोडलं जातो त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी जीवनात नातेसंबंधांना फार महत्व आहे. माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो कुणाशी तरी जोडला जातो. कुटुंब, मित्र, शिक्षक, समाज आणि पुढे आयुष्यात अनेक व्यक्ती त्याच्या भावविश्वाचा भाग बनतात. मात्र गेल्या काही दशकात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हे नातं प्रत्यक्ष भेटीगाठींचं नाहीये, हे नातं रक्ताचंही नाहीये. ते अनेकदा एकतर्फी असतं, पण तरीही ते अत्यंत प्रभावी असतं. हे नातं असतं कलाकारांशी, गायकांशी, अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, लेखकांशी, काल्पनिक पात्रांशी आणि विविध मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रमांशी. आणि याच नात्याला आपण फॅन्डम किंवा फॅन कल्चर असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या काळात जगभरात कोट्यावधी लोक विविध कलाकारांचे चाहते आहेत. कुणाला एखाद्या गायकाचा आवाज आवडतो, कुणाला एखाद्या अभिनेत्याचा अभिनय, कुणाला एखाद्या कथेमधलं पात्र स्वतःसारखं वाटतं, तर कुणाला एखाद्या खेळाडूच्या संघर्षातून प्रेरणा मिळते. या आवडीचं रूपांतर हळूहळू एका मोठ्या भावनिक नात्यात होतं. म्हणूनच एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक पहाटेपासून रांगेत उभे राहतात, एखाद्या गायकाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, एखाद्या मालिकेचा शेवटचा भाग पाहताना डोळ्यात अश्रू येतात, किंवा एखाद्या कलाकाराच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशासारखा साजरा केला जातो. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की फॅन कल्चर हा काही आधुनिक काळात अचानक निर्माण झालेला प्रकार नाहीये. यापूर्वीही लोक कलाकारांशी, कवींशी, लेखकांशी भावनिकरित्या जोडले जात होते. मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय.

आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय.

मित्रांनो, मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर माणूस स्वतःला समजून घेण्यासाठी अनेकदा इतर व्यक्तींचा आधार घेतो. किशोरवय आणि तारुण्य हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ असतो. या काळात तरुणाई स्वतःची ओळख शोधत असते. त्यांना प्रश्न पडतात की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझी मूल्य काय आहेत, माझी स्वप्न कोणती आहेत. अशा वेळी एखादा कलाकार, एखादं पात्र किंवा एखादी कथा त्यांना स्वतःचा आरसा वाटू लागते. त्या कलाकाराचा संघर्ष, त्या पात्राचं धैर्य किंवा त्या कथेतील मूल्य त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यातून एक भावनिक नातं तयार होतं. कधी कधी एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतो. अर्थात तो प्रत्यक्ष आपल्यासोबत नसतो, पण त्याची गाणी, त्याचे विचार, त्याची भूमिका किंवा त्याच्या मुलाखती आपल्याला प्रेरणा देतात. अनेक लोक सांगतात की काही विशिष्ट गाणी ऐकून त्यांनी नैराश्याच्या

त्यात स्वतःला सावरलंय. एखाद्या पुस्तकानं त्यांना नवी दिशा दिलीय किंवा एखाद्या मालिकेनं त्यांना आशा दिलीय. त्यामुळे त्या कलाकृतीशी आणि त्या कलाकारांशी त्यांचं नातं हे अधिक दृढ होतं. मंडळी, फॅन्डमचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे समुदायाची भावना. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समूहाचा भाग व्हायचं असतं. जेव्हा समान आवड असलेले लोक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळाच समुदाय तयार होतो. एखाद्या कलाकाराचे चाहते एकमेकांना कधीच भेटले नसतील, त्यांची भाषा, संस्कृती, देश वेगळे असतील, पण त्या कलाकारावरील प्रेम त्यांना जोडून ठेवतं. या समुदायांमध्ये मैत्री निर्माण होते, चर्चा होतात, कल्पना मांडल्या जातात आणि अनेकदा आयुष्यभर टिकणारं आपुलकीचं नातं तयार होतं. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात फॅन्डम ही केवळ आवड राहिली नाहीये, तर ती एक सांस्कृतिक शक्ती बनली आहे. चाहते सामाजिक उपक्रम राबवतात, निधी संकलन करतात, पर्यावरण मोहिमा चालवतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि समाजोपयोगी कामांमध्येही सहभाग घेतात. अनेक कलाकारांचे चाहते त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि यातूनच दिसून येतं की योग्य दिशेनं वापरलं गेलं तर फॅन्डम हे समाजासाठीही सकारात्मक शक्ती ठरू शकतं. खरा चाहता तोच असतो जो आपल्या आवडत्या कलाकाराचे चांगले गुण आत्मसात करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्गही स्वतंत्रपणे घडवतो. त्यामुळे तरुणाईसाठी या विषयातून मिळणारा एक महत्वाचा संदेश असा की प्रेरणा घेणं आवश्यक आहे, पण स्वतःची ओळख निर्माण करणं त्याहूनही अधिक आवश्यक आहे. तुम्हाला एखादा गायक आवडू शकतो, एखादा अभिनेता प्रेरणादायी वाटू शकतो, एखादा लेखक तुमच्या विचारांना दिशा देऊ शकतो, पण शेवटी तुमची कथा तुम्हालाच लिहायची आहे. तुमचं जीवन, तुमची स्वप्न आणि तुमची ध्येय ही तुमची स्वतःची असली पाहिजेत.

फॅन कल्चर आपल्याला सांगतं की कला, कथा आणि सर्जनशीलता यांच्यात माणसांना जोडण्याची विलक्षण ताकद आहे. एक गाणं हजारो लोकांच्या भावना व्यक्त करू शकतं. एक कथा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते. एक कलाकार अनेकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकतो. म्हणूनच फॅन्डम ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाहीये, ती मानवी भावनांची, ओळखीची, समुदायाची आणि प्रेरणेची कहाणी आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग अधिक वेगानं बदलतंय तेव्हा लोकांना अशा गोष्टींची गरज आहे ज्या त्यांना जोडून ठेवतील, समजून घेतील आणि आशा देतील. कलाकार, कथा आणि संगीत हेच काम करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्याशी खोलवर जोडले जातो. या जोडणीमध्ये प्रेम आहे, आदर आहे, प्रेरणा आहे आणि स्वतःला शोधण्याचा एक प्रवासही दडलेला आहे. मंडळी, फॅन्डमचं खरं सौंदर्य याच गोष्टीत आहे की ते आपल्याला केवळ कोणाचा तरी चाहता बनवत नाही, तर अनेकदा आपल्यातील सुप्त क्षमता ओळखण्यासही मदत करतं. एखाद्या कलाकाराचा संघर्ष पाहून आपण मेहनतीचं महत्व शिकतो. एखाद्या कथेतील पात्राकडून धैर्य शिकतो. एखाद्या गाण्यातून भावनांना अभिव्यक्त करण्याची ताकद मिळवतो आणि एखाद्या समुदायातून एकमेकांना साथ देण्याची प्रेरणाही मिळवतो. त्यामुळे फॅन कल्चरकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता मानवी नात्यांच्या आणि भावनिक विकासाच्या एका महत्वाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहणं गरजेचं आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: की सांस्कृतिक विरासत, ऐतिहासिक धरोहरों और योग परंपरा को एक साथ जोड़ते हुए योग को एक व्यापक राष्ट्रीय उत्सव का स्वरूप प्रदान करेगी।
1: आयुष मंत्री अवदत् यत् अंतर्राष्ट्रीय योग दिवसस्य मुख्य समारोहात् पूर्वं गतदिने विशेष योग कार्यक्रमस्य साक्षात् प्रसारणे योगसत्रे 4,00,000 जनैः प्रतिभागं विधाय गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड इति विश्व कीर्तिमानं संरचितम्। अवधेयं यत् अस्मिन् वर्षे अंतर्राष्ट्रीय योग दिवसस्य विषयः स्वस्थ जीवनाय योगः वर्तते। फ्रांसदेशस्य एवियन नगर इति नगरम् अद्य रात्रौ आरभमाणस्य द्विपञ्चाशत्तमस्य G7 सम्मेलनस्य आतिथ्यं कर्तुं सज्जम् अस्ति। अमेरिका ईरान देशयोः 70+ दिवसीय युद्धस्य समाप्तये सन्धेः निर्धारणेन एषा सभा महत्वपूर्णेन सकारात्मकेन विकासेन सह अवलोक्यते। फ्रांसदेशस्य राष्ट्रपतिः इमैनुअल मैक्रों G7 देशानां नेतृणाम् औपचारिकरूपेण स्वागतं करिष्यति। भारतं, ब्राजील, दक्षिणकोरिया, केन्या, मिश्रदेशः च सहभागित्वेन शिखरसम्मेलने आमन्त्रिताः सन्ति। प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी शिखरसम्मेलने भागं ग्रहीतुं श्वः एवियन नगरं गमिष्यति। उत्तरप्रदेशस्य जीवरक्षेत्रे नोएडा अन्तर्राष्ट्रिय विमानस्थानकं वाणिज्यिकरूपेण आरब्धम्। अद्यारभ्य तत्र विमानानां सञ्चालनम् अभवत्। एतत् हि देशस्य नागरविमानक्षेत्रे महत्वपूर्णं सोपानं निर्दिशति। उद्घाटनसमारोहं सम्बोधयन् केन्द्रीय नागरविमाननमन्त्री के राममोहन नायडुः अवदत् यत् विमानस्थानकस्य प्रथमचरणे प्रतिवर्षम् 1.2 कोटि यात्रिणां यात्रानुमानं वर्तते। अनन्तरं प्रतिवर्षं 7 कोट्यधिक यात्रिणां यात्रानुमानं भविष्यति। सः अवदत् यत् एतत् विमानस्थानकं राष्ट्रिय सेवायाः, अन्ताराष्ट्रिय विमानसेवायाः च परिचालनस्य केन्द्ररूपेण कार्यं करिष्यति। विमानस्थानकस्य कृते स्वभूमिं दत्तवतां 70+ कृषकाणां समूह जेवरक्षेत्रस्य विधायकस्य धीरेन्द्रसिंहस्य नेतृत्वे अन्यैः च साकं जेवर विमानस्थानकात् लखनऊ नगरं प्रति प्रथम वाणिज्यिक विमाने यात्रां कृतवन्तः। ऋतुविज्ञान विभागेन देशस्य पूर्वोत्तरभागे, उपहिमालयीय क्षेत्रे, पश्चिम बंगाले च श्वः यावत् प्रबलवृष्टेः अनुमानं प्रकटितम्। ऋतुविज्ञान विभागेन राजस्थाने, पूर्वीय उत्तरप्रदेशे, ओडिशायां, मध्यप्रदेशे च झंझावातस्य नारंगवर्णीया संचेतना प्रसारिता। अपि च उक्तं यत् दक्षिण पश्चिम प्रावेट प्रभावाय स्थितिः अनुकूला वर्तते। एषमः फीफा विश्वचषक स्पर्धायां स्वीडन देशः अद्य मेक्सिको देशस्य मोंटेरे क्रीडांगणे स्वस्य ग्रुप एफ क्रीडायां ट्यूनिशिया देशं 5 अंकान्तरालेन पराजयत्। स्वीडन देशः द्वितीयार्धे प्रबलं प्रदर्शनं कृत्वा विश्वसनीयं विजयं प्राप्नोत्। अनेन विजयेन स्वीडन देशः स्वस्य विश्वकपस्य अभियानस्य प्रबलम् आरम्भम् अकरोत् इति वार्ताः।
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता कार्यक्रम साहित्य सौरभ।
3: श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते। श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत साहित्य क्षेत्रात आपली लेखिका म्हणून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या वृषाली श्रीकांत यांच्यासोबत। आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं। ते करत असताना साहित्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ त्या स्वतःसाठी देऊ लागल्या। वाचन ही तर आवड होतीच, हळूहळू लिखाणाला सुरुवात झाली। नाधो महानोर यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर समीक्षा, श्रीकृष्णाच्या आयुष्याला व्यापून राहिलेली राधा, स्त्रियांच्या आयुष्याला महत्व देत जावे तिच्या वंशा या पुस्तकाची निर्मिती झाली। ललित लेखन हा सुद्धा त्यांच्या आवडीचा भाग। त्यांचा सृजन सोहळे हा लेखसंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे। स्त्रियांच्या प्रश्नांना समोर ठेवून कार्यक्रमाची निर्मिती करायची असा त्यांचा निवेदिका असताना सतत प्रयत्न असायचा। आपण आकाशवाणीची 90 वर्ष पूर्ती साजरी करत असताना एक आकाशवाणीमध्ये कार्यरत असलेली निवेदिका ते साहित्यिक हा प्रवास कसा पूर्ण करते त्याबद्दल उत्सुकता आपल्याला नक्कीच आहे। चला जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाविषयी। वृषाली श्रीकांत

0: कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमच्या साहित्याच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?
1: खरं सांगायचं तर माझ्या मुख्य साहित्य प्रवासाची सुरुवात इथूनच झाली, म्हणजे आकाशवाणीतूनच झाली. मला लिखाणाची पेक्षा सुद्धा आधी वाचनाची खूप आवड होती. मृत्युंजय, शहेनशहा सगळी पुस्तकं माझी दहावीच्या आत वाचून झालेली. आणि कॉलेजमध्ये असतानाही मी लिहायची वाचायची. पण समृद्ध वाचन किंवा समृद्ध लेखन ज्याला म्हणतात, त्या प्रवासाची सुरुवात माझी आकाशवाणीमधूनच झाली. त्याचं झालं असं की मी इथे आकाशवाणीमध्ये बकुळगंध नावाचे कार्यक्रम करायचे. 17-18 कार्यक्रम मी त्यावेळेला केलेले, दिग्गज लोकांचे. माझे जे सिनियर होते ते मला म्हणाले की मॅडम, तुम्ही समीक्षणात्मक लिहू शकता, व्यक्तिचित्रण तुम्ही खूप छान लिहिता, तर तुम्ही समीक्षणात्मक लिहा. म्हटलं सर, मी आजपर्यंत लिहिलेलं नाहीये. पण त्यांनी ते मला लिहायला सांगितलं. त्यावेळेला मी महानोरांचं अजिंठा वाचत होते. मग मी अजिंठावरच लिहिलं आणि सरांनी ते वाचून मला दासू वैद्यांकडे द्यायला सांगितलं. दासू वैद्यांनी पण ते वाचलं आणि त्यांनी मला ते महानोरांकडे पाठवा, तुम्ही खूप छान लिहिलंय असं सांगितलं. महानोरांकडे जेव्हा मी पाठवलं त्यावेळेला महानोरांचा मला फोन आला की तुम्ही हे खूप छान लिहिलेलं आहे. मला आवर्जून उल्लेख असा करावासा वाटतो की त्यावेळेला त्यांचं अजिंठा चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. तर त्यांनी मला हे पण विचारलं की मी यातला काही भाग तिकडे देऊ शकतो का. तर त्यात पण त्यांनी तो माझं जे लिखाण आहे ते त्यांनी तिकडे पाठवलेलं होतं. त्यानंतर महानोरांनी मला असं सांगितलं की माझा तिची कहाणी हा काव्यसंग्रह जो प्रकाशित झालेला आहे तर त्यामध्ये अजिंठा नावाची कविता आहे, तर त्या कवितेवर तुम्ही सेपरेट समीक्षण करून तिची कहाणीवर लिहू शकाल का, मग तुम्ही लिहावं अशी माझी इच्छा आहे. मग मला माझे सर पण म्हणाले की मॅडम, तुम्ही पुस्तकच लिहा यावर. मग मी त्यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर प्रत्येक कवितेवर मी समीक्षण केलेलं आहे. ते माझं पहिलं पुस्तक, मला ते पुस्तक आकाशवाणीने त्या पुस्तकाला जन्म दिलाय असं मी आवर्जून सांगते.
0: आपलं बालपणीचं जीवन कसं होतं?
1: खूप छान. माझं बालपण मुळात खेड्यात गेलेलं आहे. त्यावेळेसचं खेडं अत्यंत समृद्ध होतं. मला वाचनाची सवय माझ्या वडिलांनी लावली. म्हणजे अगदी लहान असताना मला चांदोबा तर दर महिन्याला ते आणूनच द्यायचे, पण त्यासोबत तेव्हा मिळायची बघा ठकास महाठक, गुलबकावली, ऐसापनीती, त्यानंतर बिरबल आणि बादशहा, क्रमवेता. माझे वडील हे पुस्तकं मला आवर्जून वाचायला घेऊन यायचे आणि मी ती पुस्तकं वाचायची. ही आवड नंतर खूप डेव्हलप होत गेली. त्यावेळेला एवढं समृद्ध वातावरण होतं माझ्या गावी, धार्मिक वातावरण होतं, अध्यात्मिक वातावरण होतं. म्हणजे घरामध्ये तर ते होतच होतं पण गावात होतं. गावात होणारी लळीत, त्याच्यानंतर एकनाथ महाराजांची भारुडं, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर लहानपणापासून खूप पडला आणि ते माझ्या पुस्तकामध्ये पण उतरलेलं आहे. तर अशा या समृद्ध वातावरणात मी वाढल्यामुळे तो जो एक प्रभाव माझ्यावर पडलेला आहे ना बालपणीचा, तो अजूनपर्यंत तो टिकून आहे.
0: तुम्ही प्रथम कविता लिहिली असेल तर त्यावेळेची काही आठवण?
1: म्हणजे कविता मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच करते, पण आता म्हणजे मागे वळून पाहताना आता मला त्या कविता म्हणजे खूपच प्राथमिक स्वरूपाच्या वाटतात. म्हणजे आपण अनुभवाने समृद्ध होत जातो, आपली सामाजिक दृष्टी विस्तारते, आपली दृश्य टिपण्याची दृष्टी विस्तारते. तर पक्ष्यांचं प्रचंड वेड आहे मला. माझी पहिली कविता निसर्गाचीच होती.
0: ती प्रथम जेव्हा तुम्ही लिहिलीत तेव्हा तुम्हाला काय अनुभव किंवा काहीतरी तुमची आठवण असेल?
1: हा, तर पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या घराच्या अंगणामध्ये एक झाड होतं मोठं सोनसाफ्याचं. त्या झाडामध्ये एका सुगरणीनी घरटं तयार केलं होतं 3 पानांचं. तर ते त्यांचं ते चिमणनाट्य मी अगदी पहिलेपासून शेवटपर्यंत पाहिलेलं आहे. 21 दिवसांचा त्यांचा तो प्रवास होता. तर त्या प्रवासामध्ये आपल्या पिलांना अंडी घालण्यापासून त्या पिलांचं संवर्धन आणि ते पक्षी उडून गेल्यानंतर उडून जाईपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तर तो मी टिपलेला आहे आणि त्यावर ही कविता आहे. की घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, पाती तृणांची वेचून जीव ओतून विणले, घर त्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, घर त्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, दाल नाचे हे त्रिकोण कसे अचूक मापले, दिव्य कला ही चिमणीची श्रम एकतेचा बाणा, दिव्य कला चिमणीची श्रम एकतेचा बाणा, मन ओतल्या कलेचा हा आविष्कार देखना, हा आविष्कार देखना.
0: तुम्ही कविता लिहिता एखादा विशिष्ट प्रसंग त्यासाठी कारणीभूत सुद्धा असतो, तर ते शब्दात रूपांतर करायचं तर कसं जमतं तुम्हाला?
1: आत्ता तुम्हाला जे मी सांगितलं की मी बकुळगंध नावाचे कार्यक्रम करत होते, तर मला त्यासाठी एक कविता करायची होती. म्हणजे तुम्ही आत्ता जो म्हणालात की अमुक अमुक

0: अमुक तुम्हाला प्रसंग किंवा एखादा
1: तुम्ही जी मला कविता सांगितलं घरट्याची तो प्रसंग तुम्हाला सगळं शब्दबद्ध करणं
0: तर तसं मला मी जो बकुळगंध कार्यक्रम करत होते त्याच्यावर मी कविता केली की मला त्यात काय करायचंय. मला त्यामध्ये जे लोक हे जग सोडून गेलेले आहेत पण ते त्यांच्या नाट्यरूपाने चित्रपट रूपाने गाण्याच्या रूपाने शब्दांच्या रूपाने म्हणजे लेखक लेखिका चित्रपटात काम करणारे नायिका नायक गाणारे असे हे जे दिग्गज लोक आहेत त्यांच्यावर मी कार्यक्रम करणार होते. तर आता ह्यांच्यासाठी आपण काय लिहू शकतो हा विचार करून मी ही कविता केलेली आहे. कविता अशी होती की कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात. कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात. कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत. कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत. कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद आणि यातूनच मग दरवळतो आठवणींचा बकुळगंध. आठवणींचा बकुळगंध यामध्ये मी शांता शेळके पु ल देशपांडे कुमार गंधर्व वसंतराव देशपांडे असे अनेक दिग्गजांचे मी प्रोग्राम केलेले आहेत. कारण एखादा प्रसंग जर आपल्याला एखादा कार्यक्रम करायचा असेल किंवा एखादी घटना घडली असेल किंवा त्याचं जर शब्दात रूपांतर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्यावर विचार करावा लागतो की आपल्याला नेमकं काय करायचंय. मग त्यावर तो आपण ते शब्द निर्मिती होते आपली थोडं चिंतन तर करायलाच लागतं.
1: नक्कीच तुम्ही विविध प्रकारचं लेखन करता ललित समीक्षा पण जास्त आवडणारा प्रकार कोणता सांगता येईल
0: असं नाही सांगता येणार कारण
1: आपण दोन्ही तेवढंच आवडतं.
0: असं दोन्ही तेवढंच आवडतं मला पण जास्त ललित आवडतं लिहायला. ललित मध्ये कसं असतं की आपण विविध प्रकार त्यात व्यक्त करू शकतो. समीक्षणात्मक लिहायचं म्हणजे समीक्षा सुद्धा अनेक प्रकारच्या समीक्षा आहेत. म्हणजे मी मानोरांच्या पुस्तकावर समीक्षा केली ती आस्वादक होती. समीक्षा लिहिताना आपल्याला एक विशिष्ट गोष्ट समोर ठेवून लिहावी लागते. ललितचं तसं नसतं. ललित तुम्हाला जे तुम्ही टिपता दृश्य टिपता ते तुमच्या हृदयावर ठसतं मग त्यातून तुमचं चिंतन मंथन सुरू होतं. म्हणजे तुला एक गोष्ट सांगते मी की माझा गुलमोहर नावाचं एक ललित आहे तर ते ललित जेव्हा पेपरमध्ये आलं म्हणजे माझं जे सृजन सोहळे पुस्तक आहे हे पुस्तकातले प्रत्येक लेख वर्तमानपत्रात आलेले आहेत तर त्यातलं गुलमोहर जो आला तर तेव्हा लँडलाईन असायचा मोबाईल नव्हते तर दिवसभर फोन माझा खणखणत होता. वाचक मला असे म्हणाले की गुलमोहर इतका सुंदर असतो हे मला प्रथम कळलं. म्हणजे तुमच्या त्या लेखातून तुम्ही त्या गुलमोहराला
1: सौंदर्य वाढवलं.
0: हा इतकं सौंदर्य वाढवलंय त्याचं की हा इतका सुंदर. मग मी थपकून बघतो आता की खरंच गुलमोहर एवढा सुंदर असतो का. तर हे तुमच्या ललित लेखनाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल की तुम्हाला एखाद्या गोष्टीला कसं स्वरूप देता येईल हे त्या गोष्टीचा एक खास ठसा असतो त्याचा. तर ते लेखन मला जास्त आवडतं.
1: तुम्ही लिहिताना एखादी कविता अपूर्ण राहू शकते
0: हो
1: असा कधी अनुभव आलाय आणि अशा वेळेला मग तुम्ही काय करता. तुम्ही ललितही लेखन करत असाल तर एखाद्या वेळेला काहीतरी अर्धवट राहू शकतं काही कारणाने आपल्याला उठून जावं लागतं अशा वेळेला मग तुम्ही
0: हे हा फार छान प्रश्न विचारलात तुम्ही. कसं असतं सांगू का. मी समजा एखादी गोष्ट लिहितीये आत्ता सध्या माझं कालाय तस्माय नम म्हणून म्हणजे काळ बदलतोय ना त्यानुसार सगळ्या गोष्टी बदलतायत त्याच्यावर माझं लेखन सुरू आहे. तर एक एक टॉपिक मी जेव्हा घेते ना तर म्हणजे मला आज जे सुचलेलं असतं तेच उद्या मी लिहिलं असं होत
1: नाही.
0: कारण प्रत्येक घटना आपले विचार बदलत जातात. मग माझं काय आहे माझी स्वतःची लेखनशैली असं आहे की मी स्वयंपाकघरात बेडरूममध्ये माझ्या हॉलमध्ये सगळीकडे मी पेपर आणि पेन ठेवलेले आहेत की मला हा पॉइंट सुचला की मी तो तिथे लिहून ठेवते नाही तर ते डोक्यातनं निघून जातं. असं होतं. तर त्यामुळे अपूर्ण जेव्हा एखादं लेखन राहतं ना तर ते पुढे तसंच होईल याची गॅरंटी नसते. तुम्हाला दुसरं काहीतरी लिहितो आपण पण कधी कधी असं होतं की ते जे विचार केलेलं असतं ते खूप प्रभावी असतं आणि मग नंतर खूप हुरहुर लागून जाते की अरे ते आपलं लिहायचं राहिलं असंही होतं. तर त्यामुळे त्यासाठी मी स्वतःला हा बदल करून घेतलेला आहे की मला सुचलं की मी लगेच ते टिपून ठेवते. म्हणजे नुसता पॉइंट जरी लक्षात राहिला तरी त्याच्यावर मग मला लिहिता येतं. पण हा भाग आहेच की जे काल विचार करताना अपूर्ण राहिलेला आहे ते दुसऱ्या दिवशी होईलच असं सांगता
1: येत नाही. बदलू शकतो.
0: बदलून जात अगदी जातच बदलूनच जातं.
1: तुमच्या लेखनावर कोणत्या ज्येष्ठ लेखक किंवा कवी यांचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं.
0: हो हो हो हे अनेक

0: जाणकारांनी किंवा समीक्षकांनी मला सांगितलेलं आहे की आणि आहे म्हणजे आता मी माझ्यात कसं असतं, कुठलाही लेखक किंवा कुठलाही कवी जेव्हा तो लेखनाला प्रारंभ करतो ना, तेव्हा आपण जे वाचलेलं असतं ना, जे आपल्याला खूप आवडतात. आता मला अरुणा ढेरेंचं प्रचंड, मी त्यांची फॅन आहे, अरुणा ढेरेंची, त्यांच्या साहित्याचा माझ्यावर प्रभाव आहे असं सगळे म्हणतात आणि मला पण ते मान्य आहे. कारण कसं असतं की आपण जेव्हा त्यांचं साहित्य वाचतो तर त्यावेळेला आपण त्या वाचनाच्या आतल्या गाभ्यामध्ये आपण प्रवेश करतो. म्हणजे परकाया प्रवेश ज्याला असं म्हणतात ना, त्यांच्या कविता असू देत किंवा त्यांचं प्रचंड लेखन आहे, तर ते जवळपास मी वाचलेलं आहे, सगळं वाचलंय असा मी दावा करत नाही, पण जे त्यांनी लिहिलं त्याचा खूप प्रभाव माझ्यावर पडला आणि माझ्या लेखनात तो उतरलेला आहे. विशेषतः राधा लिहिताना तर खूप उतरलेला आहे, कारण मी त्यांचं पुराण साहित्य खूप वाचलेलं आहे आणि त्यांचं कृष्णावरचं साहित्य पण खूप वाचलेलं आहे. मग ते लिहिताना बरोबर तशा पद्धतीचं माझ्याकडनं लेखन झालेलं आहे. अनुराधा पाटलांचं सुद्धा मला खूप आवडतं. अनुराधा पाटलांच्या कवितांची मी प्रचंड फॅन आहे. सध्या त्यांच्या कवितांचा पण अभ्यास माझा सुरू आहे. ग्रामीण आणि नागरी दोन्ही भागातील स्त्रियांवर त्यांचं विशेष लेखन आहे. आणि म्हणजे स्त्रियांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे लेखन त्यांचं जास्त तुमच्या मनाला भिडतं, त्यामुळे तो अभ्यास आता सध्या सुरू आहे माझा.
1: तर मग आता तुम्ही बोलता बोलता राधाचा उल्लेख केलात. राधा हे तुमचं
0: दुसरं
1: अपत्य म्हणायला हरकत नाही, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: राधा म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वातावरणात, मी आध्यात्मिक वातावरणात माझं बालपण गेलं त्याचा प्रभाव माझ्यावर अजूनही आहे. जशी मी लेखनाच्या प्रांतात जेव्हा मी प्रवेश केला त्यावेळेला मग संत साहित्य मी वाचत गेले. मुख्यतः संत साहित्यामधून मला राधा जास्त उलगडत गेली. झालं त्याचं कारण असं की आकाशवाणीमध्ये काम करत असल्यामुळे मी अनेक ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून जायची. तर साल आता मला नक्की आठवत नाही, पण मी त्यावेळेला एक चित्रपट आलेला होता, आता मला नाव आठवत नाही आहे त्या चित्रपटाचं. त्या चित्रपटात एक राधावर गाणं होतं, त्याचं इतकं विकृतपणे ते लेखन होतं त्या गाण्याचं, आणि त्याच्यावर इतक्या मुली, सातवीतल्या, आठवीतल्या, नववीतल्या, दहावीतल्या मुली त्याच्यावर ग्रुपने डान्स करायच्या आणि पालक टाळ्या वाजवायचे. चार वेळेला मी हे जे पाहिलं त्यावेळेला, म्हणजे आपण पुढच्या पिढीला काय देत आहोत, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत राधाकृष्ण हे परमेश्वराचं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलेलं आहे. इतकं म्हणजे त्यामध्ये ते बागेतून कृष्ण राधेच्या मागे पळतोय वगैरे असे त्यांनी सीन क्रिएट केले,
1: म्हणजे अगदीच
0: म्हणजे विकृत, हा पिक्चरच. म्हणजे आता ते काय होतं, मग पुढची पिढी तसाच विचार करते ना की बाबा हे राधा आणि कृष्ण हे असेच असतील.
1: बरोबर.
0: म्हणजे त्यांचं ते मला, मी खूप अस्वस्थ झाले ते सगळं पाहून. म्हणजे ही पुढची पिढी म्हटलं काय ऐकणार आहे, त्यांच्यावर आपण काय संस्कार करतोय, त्यांना हे कधी कळणार की हे असं नाहीये. मग त्यानंतर मी राधावर लिहायला सुरुवात केली. तर राधावर माझं पुस्तक हे आध्यात्मिक नाहीये, पण कृष्णाने जेव्हा, राधा आणि कृष्णाचं प्रेम विरही प्रेम आहे, त्यामध्ये शृंगार कुठेच
1: नाहीये,
0: कुठेही शृंगार नाहीये. त्यामुळे कृष्ण 11व्या वर्षी गोकुळ सोडून गेलेला आहे आणि त्याच्या विरहात, त्याच्या विरहात आणि त्याच्या भक्तीत रममान होऊन राधेनं आपलं संपूर्ण आयुष्य काढलेलं आहे. ते गुंफणं आणि ते पुढच्या पिढीला देणं, त्या प्रकारचं लेखन मला करायचं होतं. मग मी ते केलं. मला खूप जणांनी हे केलं की तुम्ही पीडीएफ पाठवा, तुम्ही राधाची पीडीएफ पाठवा, आम्हाला वाचायचं आहे, आम्हाला वाचायचं आहे. कारण पुस्तकांच्या प्रती सगळ्या संपल्या होत्या. मग मी माझ्याकडे ज्या काही 1-2 प्रती होत्या त्याच्यातलं मी 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग करून रोज पाठवायची. अनेक लोकांनी ते युट्यूबवर अमोक तिमोक, त्यांना त्यांना जसं वाटेल तसं तसं त्यांनी ते हायलाईट केलं. आणि मला सांगायला खूप हा आनंद होतो की तरुण मुलांनी खूप वाचलं ते पुस्तक.
1: अच्छा.
0: आणि मला त्यांच्या प्रतिक्रिया,
1: हेतू तोच होता,
0: माझा हेतू साध्य झाला. तरुण मुलांनी ते पुस्तक वाचलं आणि मला अनेक फोन आले की म्हणजे आमचा दृष्टिकोन तुम्ही बदलला.
1: राधा म्हणजे खरी राधा आम्हाला कळाली.
0: हा खरी राधा आम्हाला कळाली की कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं. 16 सहस्त्र स्त्रियांचा हा पती, अष्टनायिकांचा हा पती, पट्टराणा त्याच्या इतकं असताना

0: कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं हे पण मी त्यात हायलाइट केलेलं होतं. तर मग ते उत्सुकता आणि आताच्या सोशल मीडियामुळे ते सगळं सगळीकडे पोहोचलं आणि माझा हेतू साध्य झाला असं मला वाटलं आणि मला त्यातून खरंच खूप समाधान मिळालं.
1: तुमची जावेतीच्या वंशा हे तिसरं पुस्तक आहे, तर या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर काय सांगायचंय नेमकं तुम्हाला?
0: खूपच सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही आणि हा प्रश्न मला अनेक लोकांनी विचारलेला आहे. जावेतीच्या वंशा हे पुस्तक जे आहे हे स्त्रियांच्या ऋतुप्राप्तीपासून ते त्यांच्या वृद्धत्वापर्यंत स्त्रियांनी आपल्याला स्वतःला प्रत्येक टप्प्यावर कसं डेव्हलप करावं, आपल्या आनंदाच्या वाटा आपणच शोधायच्या, आपला आनंद दुसरा कोणीच देऊ शकत नाही विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत, कारण स्त्रियांचं आयुष्य बदलत बदलत बदलत बदलत वृद्धत्वाच्या टप्प्यावर येतं. म्हणजे आधी लहान असतो, मग मोठे होतो, यौवनात पाऊल पडतं, त्यावेळेची त्यांची मनस्थिती भावस्थिती वेगळी असते, मग लग्न होतं, लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलतात, माहेरचं सगळं सोडून आपण सासरी जातो, सासरी जाणं रुळणं प्रत्येकाच्या भावना समजून घेणं ती त्या घरामध्ये रुजणं हे सगळं करत असताना आई होण्याची प्रक्रिया सुरू होते. आई झाल्यानंतर गर्भावस्थेमध्ये मधले 9 महिने आणि बाळ झाल्यानंतर आईचं विश्व बाळाभोवती फिरतं. हे सगळं फिरत असताना हे सगळं होत असताना त्याची शाळा डबा कॉलेज फिरणं अभ्यास ट्युशन क्लासेस त्यांच्या परीक्षा कितीतरी गोष्टी बाई यामध्ये संपूर्ण गुरफटलेली असते. हे सगळं करत करत ती 40 टप्प्यावर येते
1: आणि
0: 40 टप्प्यावर आल्यानंतर मुलं मोठी होतात, मुलांचं विश्व विस्तारलं
1: आणि ती एकटी होते मग थोडीशी
0: आणि मग ती एकटी पडते. तर या काळामध्ये तिला मेनोपॉजचा त्रास सुरू होतो इथून पुढे, त्यानंतर तिला मग अत्यंत हळवं व्हायला होतं, त्यानंतर ती एकटी पडते, कधी रडायला येतं, या सगळ्यामध्ये आपण काय करावं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर येते वृद्धत्वाची वेळ, प्रौढ होतो आपण, पण या 40 टप्प्यानंतरच आपण पुढच्या आयुष्याचं नियोजन करू शकतो. हे नियोजन खूप महत्त्वाचं आहे. तर बाईचा हा बदलणारा पूर्ण प्रवास या मुखपृष्ठामध्ये आहे. म्हणजे तुम्ही पाहाल तर या मुखपृष्ठामध्ये बाई आहे ती एका एक दोनच पान असलेल्या झाडाखाली बसलेली आहे, म्हणजे तिचं आयुष्य त्याच्यातून अधोरेखित झालेलं आहे आणि तिच्या पोटामध्ये गर्भ दाखवलेला आहे आणि त्या गर्भाला कोंब फुटलेला आहे, म्हणजे त्या गर्भावस्थेपासून बाई मुलाला जे वाढवते घडवते संपूर्ण त्याचं आयुष्य ती असते, ते सगळं त्या मुखपृष्ठामध्ये आपण घेतलेलं आहे. आणि हे मुखपृष्ठ इतकं सगळ्यांना आवडलेलं आहे की या मुखपृष्ठावर एक लेख कुणीतरी लिहिलेला आहे,
1: प्रकाशित झाला,
0: अनिल जोशींनी ते मुखपृष्ठ केलेलं आहे, फार सुंदर. त्या मुखपृष्ठामध्येच तो पूर्ण विषय माझा हायलाइट होतो.
1: हा, की काय तुम्हाला लिहायचं आहे ते तुमच्या टायटलवरूनच कळत आहे.
0: अगदी अगदी.
1: तुम्ही समीक्षा सुद्धा करता?
0: हो.
1: तर खरं तर तुमचं सुरुवातच समीक्षेपासून झालेली आहे असं तुम्ही मला आता सांगितलं. तर समीक्षा करताना तुम्ही कोणत्या घटकांचा विचार करता?
0: आता आपण समीक्षा मी मुख्य जी केलेली आहे, म्हणजे तसं छोटं मोठं लिखाण तर मी खूप केलेलं आहे, पण मेन आपण याच्यावर बोलूया की मी महानोरांचं पुस्तक म्हणजे तिची कहाणी ही ग्रामीण भागातील स्त्रियांचं जगणं, त्यांची होरपळ आणि आता 21व्या शतकाकडे झालेली वाटचाल, पण स्त्रिया अजूनही
1: तिथेच
0: आहेत, त्यांच्यावर होणारा अत्याचार, त्यामध्ये होणारी त्यांची घुसमट आणि तिच्याकडे दुय्यमत्व जे आहे, म्हणजे ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तर आपण दुय्यम आहोत हे सुद्धा माहिती नाही.
1: हे महत्वाचं आहे सगळ्यात.
0: आपण आता मी या संदर्भात हे सांगू इच्छिते की 8 मार्च आपण खूप जोरात साजरा करतो. मी माझा स्वतःचा एक अनुभव तुला सांगते की माझ्याकडे एक आजी यायच्या, रोज टोपल्यामध्ये दही आणि एखादी भाजी घेऊन यायच्या, त्यांच्याबरोबर त्यांची सून पण यायची आणि त्यांची मुलगी पण यायची, तिघी जणी यायच्या त्या. 8 मार्चचा कार्यक्रमाला मी निघाले होते व्याख्यान द्यायला आणि त्या आल्या, म्हणजे मी तर त्यामुळे कुठे चाललात बाई तुम्ही, तर मी म्हटलं मी असं असं ह्याला चालले, म्हणतो काय आज 8 मार्चचं काय केलं तुम्ही, म्हणे कशाचा 8 मार्च आम्हाला काहीच माहिती नाही, म्हणजे त्यांच्या ते गावी पण नाहीये की 8 मार्च हा
1: वेगळ्या
0: उत्कर्षासाठी एक विशिष्ट दिवस आहे आणि यासाठी स्त्रियांना खास काहीतरी वेगळं असं द्यावं.

0: लागतं, बोलावं लागतं त्यांची, काहीही कल्पना नाही. म्हणजे ग्रामीण भागापर्यंत ही गोष्ट पोहोचलेलीच
1: नाही.
0: तर अशा या स्त्रियांच्या संदर्भात, म्हणजे मी याविषयी मी तुम्हाला आताच म्हटलं की अनुराधा पाटलांचं सुद्धा जे वाचन सुरू आहे किंवा लेखन, त्यांनी सुद्धा यावर खूप भरभरून लिहिलेलं आहे. तर असं वाचन करत असताना तुम्ही जेव्हा समीक्षा करता, तर महानोरांच्या ह्याच्यामध्ये ग्रामीण बायकांची होरपळ, त्यांचं जगणं, त्यांची असहाय्यता, हे सगळं आहे. हे सगळं नजरेसमोर ठेवून महानोरांनी, म्हणजे महानोर एक पुरुष आहेत आणि आपल्याकडे आजपर्यंत ज्या कितीतरी कवयित्री होऊन गेलेल्या आहेत, त्यांचं लेखन स्त्रियांविषयीचं आणि महानोरांचं लेखन स्त्रियांविषयीचं यातलं नेमकं वेगळेपण काय आहे हे मी त्यात हायलाईट केलेलं आहे. म्हणजे समीक्षा करताना तुम्हाला ही गोष्ट आवर्जून बघावी लागती की ज्या गोष्टीची आपण समीक्षा करत आहोत ती गोष्ट किती विस्तारलेली आहे किंवा तिच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टी समीक्षा

0: हे मी त्यात हायलाइट केलेलं आहे. म्हणजे समीक्षा करताना तुम्हाला ही गोष्ट आवर्जून बघावी लागती की ज्या गोष्टीची आपण समीक्षा करत आहोत ती गोष्ट किती विस्तारलेली आहे किंवा तिच्या मागची पार्श्वभूमी काय आहे. या सगळ्या गोष्टी समीक्षा करताना तुम्हाला बारकाईने त्याचं निरीक्षण करावं लागतं, टिपावं लागतं आणि ते तुम्हाला व्यक्त करावं लागतं.
1: नक्कीच. सध्या तुमचं नवीन लेखन कार्य सुरू आहे का काही?
0: हो, सध्या मी कालाय तस्माय नम असं एक पुस्तक लिहिते आहे की आपली संस्कृती, आपलं साहित्य, आपलं गाणं, आपलं नाटक, आपले चित्रपट, आपलं लग्न कार्य, आपले व्रतवैकल्य ह्या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि अनुराधा पाटलांच्या कवितांचा पण अभ्यास सुरू आहे. तर ते इतक्यात होईल असं मला वाटत नाही कारण ते प्रचंड मोठं काम आहे. ते पण आणि त्यानंतर मला अरुणा ढेरेंवर पण काम करायचं आहे. विचार पुष्कळ आहे, किती कृती तो उतरतं हे बघणं गरजेचं आहे.
1: तुमच्या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा देत तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्य प्रवासाविषयी आम्हाला जे काही छान संवादात्मक पद्धतीने सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: आणि मलाही तुम्ही इथे बोलवलं, मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी सगळ्या भावना व्यक्त करू दिल्यात त्याबद्दल मी तुमचे आणि आकाशवाणीचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात वृषाली श्रीकांत यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे.
2: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो. जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
3: आरबीआय सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज

0: नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
0: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काजम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत

0: मुंबईत सुरू आहे. जगाला भारतातलं वैविध्य निसर्ग समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच ओटीटी चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि साराडोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग 2 सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19 मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे
2: माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
8: श्रोत्यांनो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00
9: तेव्हा अवश्य ऐका सहज.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञानविषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोव्हेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला। भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे। या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्यानं बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली। भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश

0: उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे. भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ.
1: भारत इनोव्हेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे ते फार लोकांना माहित नाही. भारत बेसिकली इनोव्हेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे. त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे. भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे. पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोव्हेट विथ स्केल अँड स्पीड. फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केटमध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्समध्ये केला आहे. प्रेसिडेंट मॅक्रोन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत. हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो. या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेस वर प्रमुख काम होईल. 13 प्रमुख क्षेत्र आहे. डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी. त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ. उदाहरणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय? समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल. त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकतील. अजून एक उदाहरण, एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप. IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात वापर करून आपल्याला स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार. किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम यूज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील. हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन. पण स्टार्टअप वर काय परिणाम होईल? सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल. या उपरांत 120 जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोपमधील इन्व्हेस्टर, कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील. पिच सेशन्स, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग होतील. त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलू शकतील. दुसरे, फंडिंग सोपे होईल. डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो. फ्रेंच व्हेंचर कॅपिटलशी जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. तिसरे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे, आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. IIT सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, IP प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे, यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर न जाता इथूनच ते काम करू शकतील, भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअपसाठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
0: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच,

0: या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं यूपीआय सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
1: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योमी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणु ऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाहीत तर ते जागतिक सुरक्षा नाविन्यपूर्ण करण्यासाठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150 अधिक उदयोन्मुख स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जाते. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलोसिस येथे शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतलाय. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशाचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलर

0: दुप्पट म्हणजे $32 अब्ज करण्याचं ध्येय ठेवलंय. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय, द्विपक्षीय व्यापार अंदाजे $16 अब्ज आहे. युरोपियन युनियनमध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक $12 अब्ज पेक्षाही जास्त आहे. 1000+ अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत, तर 150+ अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्समध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, औषध निर्माण क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्हवरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा क्षण असेल तो या आर्थिक राजधानीनं टिपलेला आहे. तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांदरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, दर सोमवारी आपण माझं शेत माझं शिवार अंतर्गत गीत संवाद हा कार्यक्रम ऐकत असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक उपयुक्त माहिती जाणून घेत असतो. तेव्हा आजही आपण एक अशीच माहिती जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 व 14 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ, तसेच 15, 16 व 17 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13, 14, 15, 16 व 17 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 17 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 84 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 53 ते 64 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 12 व 14 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 13 व 14 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ, तसेच 15, 16 व 17 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 13, 14, 15, 16 व 17 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 17 जून पर्यंत कमाल तापमान 32 ते 34 अंश

0: सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 86%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 41 ते 51%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 12 व 13 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 13 व 14 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची, तसेच 15, 16 व 17 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 13, 14, 15, 16 व 17 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 17 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 65 ते 66%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 56%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्हा व घाट भागामध्ये 12 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने वेलवर्गीय भाजीपाला पिकांना काठीच्या सहाय्याने आधार द्यावा. केळीच्या झाडांना काठीच्या किंवा बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. विजांची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
1: शेतकरी मित्र हो, आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात. कार्यक्रमात आता वेळ झालीये गीत संवादची, आणि आजच्या गीत संवाद मध्ये आपण पेरू लागवड याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, आणि यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया काही सुमधुर गीत आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीत संवाद. गीत संवाद या कार्यक्रमामध्ये सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, दर शुक्रवार प्रमाणेच आजही छान छान गीत आणि शेतीविषयक माहितीचा कार्यक्रम गीत संवाद आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या गीत संवाद या कार्यक्रमाला या छानशा गीतानं.

मंडळी, कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर अनेकदा कुठल्या पिकाची लागवड करावी असा प्रश्न असतो. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड ते करू शकत नाहीत. मात्र कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या फळझाडांची शेती आज अनेक शेतकरी करताना दिसत आहेत. यातच पेरूची शेती करणं देखील अगदी सोपं असून, कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन हवं असेल तर आपण पेरूची लागवड नक्कीच करू शकतो. पेरूची लागवड नोव्हेंबर आणि डिसेंबर वगळता वर्षातील 10 महिने आपण करू शकतो. पेरू हे उष्णकटिबंधातली वनस्पती असून महाराष्ट्रामध्ये पेरू या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. जास्त पावसाच्या तसंच दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये हे पीक चांगलं येत नाही. पेरूच्या लागवडीसाठी जमीन निवडताना पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड आपण करू शकतो. जमिनीची खोली किमान 2 फूट असावी. जमिनीचा सामू साधारणपणे 6 ते 7.5 या दरम्यान असावा. चुनखडीयुक्त किंवा पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करणं टाळायला पाहिजे. लागवड करत असताना 6x6 मीटर अंतरावर 60x60x60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे भरताना 15 ते 20 किलो चांगलं कुजलेलं शेणखत, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 5 ग्रॅम फॉलिडॉल पावडर आणि माती या मिश्रणानं खड्डे भरून घ्यावेत आणि त्यानंतरच रोपाची लागवड करावी. पेरू लागवडीसाठी जाती निवडताना लखनऊ 49 ही पेरूची संपूर्ण भारतामध्ये उत्पादित होणारी एक प्रगत आणि सुधारित जात आहे. या जातीची झाडं आकारानं लहान असतात. या जातीचा पेरू मात्र खूपच गोड असतो. बाजारामध्ये या पेरूला मोठी मागणी असते. या जातीच्या एका पेरूच्या झाडापासून जवळपास 155 किलो पर्यंतचं उत्पादन मिळू शकतो असा दावा केला जातो. त्याचबरोबर पिंक तैवान पेरू, लाल पेरू याही पेरूच्या महत्वाच्या जाती आहेत. यापैकी एका जातीची निवड आपण करू शकतो. मंडळी, आंतरमशागत करत असताना पेरूच्या झाडाची नियमित काळजी आपण घ्यायला पाहिजे. झाडाला योग्य वळण देण्यासाठी विशेषतः झाडं लहान असताना आवश्यकतेनुसार छाटणी करावी. जास्त वयाच्या मोठ्या झाडांची छाटणी करून नवीन जोमदार फुटवे वाढवून घेणं फायदेशीर ठरतं. झाडाची वाढ एकाच खोडावर होण्यासाठी 1/2 ते 1.5 मीटर उंचीपर्यंत येणारी खोडावरील फूट वेळोवेळी काढून घ्यावी. झाडाचा समतोल राखण्यासाठी 3 ते 4 फांद्या ठराविक अंतरावर राखायला पाहिजेत, जेणेकरून झाड सगळ्या बाजूंनी वाढेल. पेरूची झाडं लावल्यानंतर 1 ते 2 वर्षांनी फांद्यांवरील फुटीवर फुलं येतात, त्यामुळे झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून 4 वर्षांपर्यंत फांद्यावर येणारी फुलं वेळोवेळी काढून टाकावीत. झाडांच्या फांद्या सरळ उभ्या वाढल्या तर त्यांना फळं कमी लागतात. म्हणून सुरुवातीपासूनच पेरूच्या फांद्या पसरतील अशा पद्धतीनं छाटणी करावी. त्याचबरोबर झाडाची वाढ जलद व्हावी यासाठी सुरुवातीपासूनच पहिली 4 वर्ष म्हणजे फळं घेण्यास सुरुवात करेपर्यंत खताच्या योग्य मात्रा देणं आवश्यक आहे. या काळामध्ये रासायनिक खतांच्या मात्रा वर्षातून 3 वेळा विभागून द्याव्यात. शेणखत मात्र जूनच्या सुरुवातीलाच पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक झाडाच्या भोवती वाफ्यामध्ये मिसळून द्यावं. पेरूचं पाणी व्यवस्थापन कसं करावं, आंतरपिकं आपण कशी घेऊ शकतो याविषयी सुद्धा आपण माहिती घेऊया. पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.

श्रोते हो, थोडेसे इकडे लक्ष द्या. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत खरीप हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसंच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया 2026-27 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी गटांसाठी तूर, नाचणी, वरी, सोयाबीन आणि भुईमूग पिकांची प्रात्यक्षिक राबवण्यात येणार आहेत. तसंच वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे संच, प्रमाणित बियाणे वितरण बाबी अंतर्गत बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था पात्र राहील. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी गट आणि पात्र शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. हे अर्ज करत असताना शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना म्हणजे शेतकऱ्यांचा फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे, बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करणं बंधनकारक आहे, शेतकरी गट हा 31 मार्च 2026 पूर्वी नोंद केलेला असायला पाहिजे, अर्ज फक्त महाडीबीटी पोर्टलवरूनच स्वीकारले जातील, तालुकानिहाय आणि पीकनिहाय मजूर लक्षांकानुसार अंमलबजावणी करण्यात येईल, महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य याद्वारे लाभ दिला जाईल. तरी जास्तीत जास्त इच्छुक शेतकरी गट आणि पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत.

तांत्रिक माहितीसाठी आपण आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक किंवा आपल्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परीट आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केलं आहे. धन्यवाद. आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार. या कार्यक्रमामध्ये मंडळी आजच्या गीत संवाद मध्ये पेरू लागवड तंत्रज्ञान आणि पेरूचे मूल्यवर्धित पदार्थ कसे करावेत याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, पेरू पिकामध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना पेरूचं झाड बराच काळ पाण्याचा ताण सहन करू शकत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. खत दिल्यानंतर पाऊस नसेल तर पाणी देणं आवश्यक असतं. नियमित पाणी दिल्यानं झाडाची वाढ चांगली होते. बुंध्याभोवती दुहेरी आळ करून बाहेरील आळ्यामध्ये पाणी द्यावं. उन्हाळ्यामध्ये 10 ते 15 दिवसांच्या अंतरानं तर हिवाळ्यामध्ये 20 दिवसांच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडाच्या वाढीनुसार आळ्याचं आकारमान वाढवावं. फळं घेणं सुरू केल्यानंतर बहारानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मृग बहार घेतलेला असल्यास एप्रिल मे महिन्यापासून जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचा ताण देणं सुरू करावं. फळधारणा होताना आणि फळाच्या वाढीच्या काळामध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये. कमी अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फळ काढणी झाल्यानंतर झाडांना जास्त अंतरानं आणि मर्यादित पाणी द्यावं. पेरूच्या लागवडीनंतर सुरुवातीच्या 4 वर्षांपर्यंत पेरूपासून फारसं उत्पादन मिळत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हा 2 झाडांमधील बरीच जागा उपलब्ध असल्यामुळे काही आंतरपिकं घेऊन उत्पादन मिळवता येतं. द्विदल धान्याची पिकं किंवा भाजीपाला पिकं आपण आंतरपिकं म्हणून घेऊ शकतो. फार उंच वाढणारी आणि दाट अशी ज्वारी, मका, केळी यासारखी पिकं घेणं टाळायला पाहिजे. पेरूच्या झाडाला पाण्याचा ताण सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी पेरूची पानं पिवळी पडून पानगळ सुरू होते. भारी जमिनीमध्ये पानगळ लवकर होत नसल्यास तिथं नांगरट करून शेत भुसभुशीत करावं. उन्हाळ्यामध्ये शेवटी म्हणजे मे महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये कुजलेलं चांगलं शेणखत देऊन मातीमध्ये मिसळावं. जूनमध्ये पावसाळा उशिरा सुरू झाल्यास अथवा बागेला ताण जास्त झाल्याचं आढळून आलं तर बागेमध्ये उभे आडवे दांड पाडून पाण्याच्या हलक्या पाळ्या द्यायला पाहिजेत. पाण्याच्या पहिल्या पाळीच्या अगोदर नत्राची अर्धी मात्रा तसंच पूर्ण स्फुरद, पालाश ही खतं द्यावीत आणि जरुरीच्या पाण्याच्या हलक्या पाळ्या द्याव्यात. उन्हाळ्यात दिलेल्या ताणामुळे झाडांना विश्रांतीनंतर रासायनिक खतं आणि पाणी मिळताच त्यावर नवीन फूट आणि फुलोरा येण्यास सुरुवात होते. जुलैमध्ये फुलोरा येऊन त्यापासून फळधारणा होते. फळधारणा टिकवण्यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नत्राची उरलेली अर्धी मात्रा आपण द्यायला पाहिजे. मंडळी, पेरूपासून आरोग्यदायी मूल्यवर्धित पदार्थ कसे करावेत याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या गीत संवाद कार्यक्रमामध्ये पेरू बागेचं नियोजन आणि पेरूचे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत. इतर फळांच्या तुलनेमध्ये पेरूमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असतात जे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. जीवनसत्व B3, B6 मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं आणि ते सुद्धा पेरूमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतं. त्याचबरोबर पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. तर पेरूचे आरोग्यदायी मूल्यवर्धित पदार्थ तयार करत असताना पेरूचा जॅम, जेली, सरबत असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो. पेरूचा जॅम बनवण्यासाठी पेरू साखर पेरूच्या प्रमाणामध्ये, म्हणजे 1 किलो पेरू असतील तर 1 कप साखर या प्रमाणामध्ये, त्याचबरोबर लिंबाचा रस किंवा सायट्रिक ऍसिड 2 ग्रॅम आणि पाणी या साहित्याची आवश्यकता असते. जॅम बनवण्यासाठी चांगल्या दर्जाचे पूर्ण वाढ झालेले पेरू स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत, त्यामुळे ते एकसारखे शिजतात. कापलेले पेरूचे तुकडे एका स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये पाणी मिसळावं. मऊ होईपर्यंत साधारणपणे 15 ते 20 मिनिट हे तुकडे शिजवून घ्यावेत. त्यानंतर ते व्यवस्थितपणे शिजल्यानंतर थंड करावेत. शिजवून थंड झालेल्या पेरूच्या तुकड्यांचा ब्लेंडरच्या सहाय्यानं गर तयार करून तो गाळून घ्यावा. एका भांड्यामध्ये पेरूचा गर, साखर आणि लिंबाचा रस किंवा सायट्रिक ऍसिड मिसळावं. साखर मिसळल्यानंतर ते मिश्रण मंद आचेवर 20 ते 25 मिनिटं शिजवावं. ते घट्ट होत असताना मिश्रण सतत हलवत राहावं, त्यामुळे ते करपणार नाही. जेव्हा जॅम भांड्यापासून वेगळा होऊ लागेल तेव्हा योग्य प्रकारे तयार झाला आहे का हे आपण पाहू शकतो. त्यासाठी शिजवलेल्या मिश्रणाचे 1-2 थेंब पाणी भरलेल्या ताटामध्ये टाकावेत. जर ते पाण्यामध्ये विरघळले नाहीत तर जॅम तयार झाला आहे असं समजावं. किंवा जॅम मधले एकूण विद्राव्य घटक 68 ब्रिक्स असावेत. तयार झालेला जॅम थंड करून निर्जंतुक हवाबंद डब्यामध्ये भरावा. हा डबा थंड आणि कोरड्या जागी ठेवावा किंवा खाण्यासाठी उघडल्यानंतर थंड जागेमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवावा. अशा प्रकारे मस्त चविष्ट आणि आरोग्यदायी जॅमची निर्मिती आपण पेरूपासून करू शकतो. मंडळी, पेरूमध्ये पेक्टिन असल्यामुळं त्याच्यापासून उच्च दर्जाची नैसर्गिक जेली आपल्याला मिळू शकते. तर पेरूची जेली तयार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य असं आहे: पेरू 1 किलो, साखर त्या प्रमाणामध्ये 1 किलो पेरूसाठी 1 किलो साखर, लिंबाचा रस किंवा सायट्रिक ऍसिड 2 ग्रॅम आणि पाणी.

0: जेली बनवण्यासाठी चांगल्या दर्जाचे पूर्ण वाढ झालेले पेरू स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यावेत. कापलेले पेरूचे तुकडे स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये घेऊन त्यात दीडपट पाणी म्हणजे ते पूर्ण बुडतील एवढं पाणी आणि सोबत लिंबाचा रस किंवा सायट्रिक ऍसिड त्यामध्ये मिसळून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावेत. त्यानंतर साधारणपणे 20 ते 30 मिनिटं हे उकळू द्यावं. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड करावं. मलमलच्या कापड्यामध्ये रस गाळून घ्यावा. त्यानंतर रसाची पेक्टिन टेस्ट करावी. तयार झालेल्या रसाचं वजन करावं. त्यामध्ये पेक्टिनच्या प्रमाणानुसार साखर मिसळावी किंवा 1 कप रस आणि 1 कप साखर या प्रमाणे मिश्रण करावं. त्यानंतर राहिलेलं सायट्रिक ऍसिड मिसळावं. साधारणत 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर उकळी येईपर्यंत शिजवावं. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामधील एकूण विद्राव्य घटक 67.5 ब्रिक्स असावेत याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर जेली योग्य पद्धतीनं तयार झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी 1-2 थेंब ताटातील पाण्यामध्ये टाकावेत. जर ते पाण्यामध्ये विरघळले नाहीत तर जेली तयार झाली असं आपण समजू शकतो. तयार झालेली जेली निर्जंतुक हवाबंद डब्यामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. तर मंडळी, अशा प्रकारे पेरूपासून आरोग्यदायी आणि चविष्ट अशी जेली सुद्धा आपण बनवू शकतो. तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये पेरू बागेची लागवड कशी करावी आणि पेरूपासून आरोग्यदायी मूल्यवर्धित पदार्थ कसे बनवावेत याविषयी आपण माहिती घेतली. तर मंडळी, गीत संवाद या कार्यक्रमात आता वेळ झालीये निरोप घेण्याची. पुन्हा आपण भेटणार आहोत नव्या विषयासह पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतकरी मित्र हो, गीत संवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आजच्या गीत संवाद मध्ये आपण पेरू लागवड या विषयीची माहिती जाणून घेतलीत.
0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ञ आहेत प्रतिभा ठुंबरे. गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: मंडळी, आता मात्र वेळ झालीये निरोप घेण्याची, पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये ऊस पिकातील खोड किडीचं नियंत्रण याविषयीच्या माहितीचा भाग पहिला आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणीमध्ये पीएम किसान योजना याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी पूजा गडकरी यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभला निरोप द्या. नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
3: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सिरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला, तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान,

0: उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. यह हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजीज, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा, असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं. तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे, असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कियेव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या अंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रार

प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍपवरही रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आजचे कलाकार आहेत रावसाहेब गुदाडे आणि सहकारी.
1: राज महाराज, तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला माझं ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणतात आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगते जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशान्या डोलावरती.

रावसाहेब गुदाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत आत्ता श्रोते हो आत्ता आपण ऐकलं. आणि याबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा दिलीप पंडित यांना सुरुवातीला ऐकूया.

भीमराव पांचाळे यांनी गायलेल्या या गझलेबरोबर होते भावधारा कार्यक्रम संपला. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या. त्यानंतर न्यूज ऍट नाईन, स्पॉटलाईट आणि पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि ठीक 10 वाजता भेटूया नादब्रह्म कार्यक्रम ऐकण्यासाठी. पंडित सुनील कांत गुप्ता यांचं बासरीवादन आज आपण ऐकणार आहोत. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन आता प्रसारित करीत आहोत. राग बागेश्री. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे. द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ अमित चौबे यांची. ऐकूया पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन राग बागेश्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन आपण ऐकलं, तर राग बागेश्री. त्यांना तबला साथ अमित चौबे यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर आपण ऐकत होता. आता

मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संगीता लाहिरी भट्टाचार्य यांचं उपशास्त्रीय गायन प्रसारित करीत आहोत. राग मिश्र तिलंग ठुमरी, त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची आहे आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली आहे. ऐकूया संगीता लाहिरी भट्टाचार्य यांचं उपशास्त्रीय गायन, राग मिश्र तिलंग ठुमरी.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संगीता लाहिरी भट्टाचार्य यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकलं. राग मिश्र तिलंग ठुमरी, त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकत होतात.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून गेले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत. आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची प्रसारण सभा आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रातःकालीन प्रसारणात 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपचं प्रसारण आपण अखंड ऐकू शकता. तेव्हा भेटूया 5:50 अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.